नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 2 जून इसवी सन 2026, पहाटेचे 5:56 होत आहेत। आजचं आमचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे। मंगलध्वनी राग गुणकली।

सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला श्री सूक्त, पठण केलं आहे वैभवी शेटे यांनी.

माणिक भिडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला, मंगलप्रभात. या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रीधर भोसले आणि सहकलाकारांनी गायलेला संत निळोबा राय यांचा अभंग आपण ऐकला. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: ज्या ज्या लोकांनी उत्तुंग ध्येय गाठलं, ज्या ज्या लोकांनी यशाचं शिखर गाठलं, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करताना, त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येतं की अनेक वेळा कसोटी बघणारे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले, काही वेळा आता सगळं संपलं आणि पुढे केवळ काळोख, वाट दिसत नाही अशीही परिस्थिती या महनीय व्यक्तींच्या आयुष्यात आलीही, पण त्यावर मात करून ते पुढे गेले. ही ऊर्जा त्यांना मिळाली त्यांच्या मनामधून, त्यांच्या बुद्धीमधून, आणि याचा पाया होता सकारात्मक विचार. ही काळोखी रात्र संपून सूर्य उगवेल, दिवस येईल या आशेवर ह्या मंडळींनी चिकाटी सोडली नाही. आनंदी जगण्यासाठी सकारात्मक वृत्ती, आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वतःच्या ध्येयाप्रती निष्ठा ही महत्त्वाची.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 36, सांताक्रूज वेधशाळेत 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमान कुलाबा 28, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवली गेली 78%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल। संध्याकाळी किंवा रात्री काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे। कमाल तापमान 34, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील। मच्छीमार बांधवांकरते इशारा। हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। येत्या 24 तासांमध्ये लक्षद्वीप तसंच मालदीव्ज लगतचा भाग, केरळमची किनारपट्टी या भागांमध्ये 35 ते 45 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील। हा वेग ताशी 55 किलोमीटरपर्यंत वाढेल। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आता रूपरेषा। कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता संकरित भात बीजोत्पादन याबद्दलची माहिती। सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा, रजोनिवृत्ती भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर पूनम नार्वेकर। हाच कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, सृष्टी, रसायन आणि आपण भाग दुसरा, सहभाग प्राध्यापिका तनुजा परुळेकर। सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, साहित्य ते सिनेमा या मालेत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा, पुनःप्रसारण दुपारी 1:55। प्रायोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी 7:25 दिलखोला, 7:40 विक्रम्स फिटनेस, अनुरूप विवाह संस्था 7:45 आणि NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सकाळी 9:30। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 23, लेखक नितीन साळुंखे। सकाळी 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने विशेष मालिका, लेखक दीपक केसावलेकर, आज भाग 4 आणि अंतिम। दुपारी 12:00 वनिता मंडळ, यात सुरुवातीला आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका, लेखिका स्मिता जोगळेकर। त्यानंतर लाईव्ह डायल इन, कायदा समजून घेऊया, पोक्सो विषयी ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत। दुपारी 1:40 आकाशवाणी नागपूर केंद्रावरून अमरावती जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल।

0: आम्ही सहक्षेपित करू. युववाणी संध्याकाळी 5:30 वाजता, अमृतकलश 6:30 वाजता, माहेर घराची यशोगाथा, प्रभा शिर्के यांची मुलाखत, वृत्तविशेष 7:15 वाजता, 7:30 वाजता माझा आवार माझे शिवार, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची मुलाखत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन, तीनही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 वाजता नभोनाट्य 14वे रत्न, लेखक बंधू माधव. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 वाजता पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग रामकली, विद्या खांडवे यांचं गायन दुपारी 2:30 वाजता राग वृंदावनी सारंग, सुधीर भवता यांचं बासरीवादन राग श्री संध्याकाळी 5:02 मिनिटांनी, आणि रात्री 10:30 वाजता रतन मोहन शर्मा यांचं गायन राग गोरख कल्याण. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:40 मिनिटं झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आगामी 24 तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया संकरित भात बीजोत्पादन याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, इतर भात जातींचं बियाणं तयार करण्याच्या पद्धतीपेक्षा संकरित भात बियाणं तयार करण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी आहे. संकरित भात बियाणं दरवर्षी बदलणं जरुरीचं असतं. संकरित बियाणं 2 भिन्न वाणांच्या संकरातून तयार केलं जातं. त्याची वैशिष्ट्य अशी आहेत, 50% फुलोऱ्याचे दिवस असतील तर मादी वाण हे 85 ते 90 एवढं असतं आणि नर वाण हे 95 ते 100 आर एवढं असतं. उंची ही 70 ते 75 सेंटीमीटर ही मादी वाणाची आहे तर नर वाणाची 90 ते 95 सेंटीमीटर. लोंबीचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा 1/3 लोंबीचा भाग शेंडे पानात राहतो, नर वाणाची लोंबी पूर्णतः बाहेर येते. ताण्यांची संख्या प्रतिलोंबी 170 ते 180 ही मादी वाणाची आहे तर 125 ते 130 ही नर वाणाची आहे. लोंबीची लांबी ही 21 ते 22 सेंटीमीटर मादी वाणाची आणि 22 ते 23 सेंटीमीटर ही नर वाणाची आहे. दाण्याचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा दाण्याचा प्रकार हा लांबट बारीक असतो आणि नर वाणाचा हा लांबट जाड असतो. पराग कोश हे मादी वाणाचे पांढरे सुरकुतलेले असतात आणि नर वाणाचे पिवळे आणि फुगीर असतात. परागकण हे मादी वाणाचे वांज म्हणजे नपुसक असतात आणि नर वाणाचे क्रियाशील असतात. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळतं. खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. संकरित भात बीजोत्पादन प्रक्षेत्र हे इतर भात जातींच्या प्रक्षेत्रापासून 100 मीटर दूर असावं किंवा लगतच्या 2 प्रक्षेत्रातील भात जातींच्या फुलोऱ्यामध्ये 20 ते 25 दिवसांचा फरक असावा. प्रक्षेत्राची निवड करताना शक्यतो पूर्वीच्या हंगामात भात पीक घेतलेलं नसावं किंवा रोपवाटिका तयार करण्यापूर्वी प्रक्षेत्राला पाणी देऊन शेतात पडलेलं भात उगवून घ्यावं आणि हलक्या लोखंडी नांगरानं नांगरणी करावी. ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. नंतर 120 सेंटीमीटर रुंद, 10 ते 15 सेंटीमीटर उंच आणि उतारानुसार आवश्यक तितक्या लांबीचे गादी वाफे तयार करावे. 1 गुंठा क्षेत्राच्या वाफ्यांना 1/2 टन याप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट द्यावं. 1 हेक्टर क्षेत्राला पुरेशी रोपं मिळवण्यासाठी 0.10 हेक्टर क्षेत्रामध्ये रोपं तयार करावीत. पेरणीसाठी उत्तम प्रतीचं आणि चांगला रुजवा असलेलं बी वापरावं. 3% मिठाच्या द्रावणात बियाणं बुडवून द्रावणावर तरंगणारं बी काढून टाकावं. तळाशी राहिलेलं जड बी स्वच्छ पाण्यानं 2 किंवा 3 धुवावं आणि सावलीमध्ये 24 तास वाळवावं. नंतर 1 किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम सोळावं. 1 हेक्टर संकरित भात बीजोत्पादनासाठी मादी वाणाचं 15 किलो आणि नर वाणाचं 5 किलो बियाणं वापरावं.
0: संकरित भात बीजोत्पादन याबद्दलची माहिती आपण ऐकली. कृषीवाणी कार्यक्रमात वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम

सकाळचे 6:45 वाजतायत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी. हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी मग आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, पेरिमेनोपॉज. त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी, म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस, जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स, म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय. मग हार्मोन्स सगळ्या टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम्स आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात. नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते, काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरी सुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो माणूस, घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन, हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनी मार्ग जो असतो, योनी मार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमधली जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचा सिम्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहेत त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशाप्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजावून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात, याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. ह्यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ ह्यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टिस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे, हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपडांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी म्यान्मार देशस्य राष्ट्रपतिः यू मिन आङ ह्लाइङ इत्येषश्च ह्यः नवदिल्ल्यां द्विपक्षीयोपवेशनं कृतवन्तौ। उभयोः मध्ये ऐतिहासिक सभ्यतागत सम्बन्धान् इतोपि सुदृढीकर्तुं वार्ता अभवत्। संवादे म्यान्मार भारतदेशयोः मिथः सुरक्षां सम्पर्कं च समेत्य देशद्वयोः सम्बन्धानां समेऽपि पक्षाः चर्चिताः। उपवेशनस्यानन्तरं विदेशसचिवः विक्रम मिसरी अवोचत् यत् देशद्वयेन विदेशव्यवहार विकास शिक्षा स्वास्थ्यादि विषयेषु कार्याचरणाय साहमत्यं प्रकटितम्।
4: दोनों पक्षों ने अपने सुरक्षा हितों के प्रतिकूल गतिविधियों के लिए क्षेत्र के दुरुपयोग को रोकने के महत्व पर बल दिया। कुल मिलाकर राष्ट्रपति की इस यात्रा ने दोनों पक्षों के दीर्घकालिक साझेदारी को और गहरा करने तथा क्षेत्र में पारस्परिक लाभ विकास और समृद्धि के लिए मिलकर काम करने की साझा प्रतिबद्धता की एक बार फिर पुष्टि की है।
5: ग्रोथ एंड प्रॉस्पेरिटी इन द रीजन।
3: राष्ट्रपतेः द्रौपदी मुर्मुः अवदत् यत् भारतस्य नेबरहुड फर्स्ट, एक्ट ईस्ट, महासागरादि नीतिषु म्यान्मार देशः महत्वपूर्णः सहभागी अस्ति। ह्यः राष्ट्रपतिभवने म्यान्मार देशस्य राष्ट्रपत्युः यू मिन आङ ह्लाइङ वर्यस्य स्वागतं कुर्वन्ती राष्ट्रपतेः मुर्मुः अवदत् यत् उभयोः देशयोः मध्ये पुरातनाः सम्बन्धाः सन्ति। राष्ट्रपतिः अवदत् यत् म्यान्मार देशः भारतस्य दक्षिण पूर्व एशिया देशस्य प्रवेशद्वारः अस्ति, अपि च एकमात्रः आसियान देशः अस्ति यस्य भूसीमा भारतेन सह संलग्नास्ति। भारत ओमान व्यापकार्थिक सहभागिता सन्धिः CEPA इति ह्यः क्रियान्वितः अभवत्। वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः अवोचत् यत् अयं सन्धिः देशद्वयोः आर्थिक रणनीतिक सम्बन्धान् दृढयिष्यति। वार्ताहरान् सम्बोधयन् श्री गोयलः अवोचत् यत् अयं सन्धिः नूतनापणम् उद्घाटयिष्यति। अनेन निर्याते वृद्धिः भविष्यति, निवेशः अपि वृद्धिं यास्यति। व्यापकार्थिक सहभागिता सन्धेः अन्तर्गतं भारतीय निर्यातकेभ्यः ओमाने उत्पाद समूहेषु विपणौ प्रतिशत 98-मिता शुल्कमुक्त कार्यानुमतिः भविष्यति। श्रीगोयलेन उक्तं यत् अनेन आजीविका संवर्धनाय विद्यार्थिभ्यः, श्रमिकेभ्यः, महिलाभ्यः, कृषकेभ्यः, मत्स्यजीविभ्यः, सूक्ष्म लघु मध्यमोद्यमेभ्यः च महत्वपूर्णरूपेण लाभो भविष्यति।
6: I am confident that this comprehensive agreement
7: हमें विश्वास है कि व्यापक समझौता ओमान के साथ हमारे संबंधों को नई गति प्रदान करेगा। पहले दिन से ही भारत को ओमान की 98% उत्पाद श्रेणियों में शुल्क मुक्त पहुंच प्राप्त होगी और इससे भारत के ओमान को होने वाले 99% से अधिक निर्यात को लाभ मिलेगा। व्यापक आर्थिक साझेदारी समझौता CEPA हमारे साझा भविष्य की रूपरेखा है।
6: of our shared future.
3: भारत ऑस्ट्रेलिया देशयोः रक्षामन्त्रिणोः द्वितीय संवादोपवेशनं ह्यः नवदिल्ल्याम् अभवत्। रक्षामन्त्री राजनाथ सिंहः अथ च ऑस्ट्रेलिया देशस्य उपप्रधानमन्त्री रक्षामन्त्रिश्च रिचर्ड माल्सः उपवेशनस्य अध्यक्षतां कृतवन्तौ। श्रीसिंहेन प्रोक्तं यत् उपवेशनावधौ भारत ऑस्ट्रेलिया देशयोर्मध्ये सुरक्षासम्बन्धः सुदृढः अभवत्। श्री मार्स अवादीत यत् ऑस्ट्रेलिया भारत देशौ रक्षा सहभागितां सुदृढः अकुरुताम्। देशद्वयं सामुद्रिक क्षेत्रे मिलित्वा कार्यं करिष्यतः। वार्तायां द्विपक्षीय रक्षा सहयोग विषये प्रगतिः समीक्षिता, यया सहभागितायाः नूतन मार्गस्य अन्वेषणं भविष्यति। भाजपेति दलस्य राष्ट्रियाध्यक्षः नितिननवीनः ह्यः नवदिल्ल्यां दलस्य वरिष्ठैः पदाधिकारिभिः कार्यकर्तृभिः च सह उपवेशनं कृतवान्। प्रसारमाध्यमैः सह वार्तालापं कुर्वन् दलस्य सांसदः प्रवक्ता च डॉक्टर संवितपात्रावर्यः नरेन्द्रमोदीप्रशासनस्य 12 वर्षाणां सेवायाः विषये, सङ्घटनात्मकविस्तारस्य विषये तथा च समाजस्य विभिन्नेषु वर्गेषु दलस्य प्रसारस्य विषये विवरणानि विनिमयीकृतवान् इति वार्ताः।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: विचारपूर्वक विषय निवडून चित्रपट करणारी देखणी अभिनेत्री म्हणजे अपर्णा सेन. ती निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनही चांगलेच गाजली. तिच्या चित्रपटांच्या कथा स्त्रीभोवती असतात, पण त्यातील स्त्री ही अगतिक किंवा बिच्छारी मुळीच असते. अत्यंत सूक्ष्म भावतरंग ती टिपते. फार मोठं स्टेटमेंट करायचा तिचा अट्टहास नसतो, तरी समाजातील विरोधाभास टिपायला ती मागे पुढे पाहते. तिच्या चित्रपटातील परिसर सुंदर असतो, पण तिला जे मांडायचं आहे ते नुसतं पोशाखी किंवा दिखाऊ नसतं. तिचे बहुतेक चित्रपट हे तिने स्वतःच लिहिलेले असतात. कदाचित त्यामुळे देखील चित्रपटामध्ये शांतता देखील बोलकी असते. तिच्या चित्रपटाविषयी बोलणार आहे त्यात तिचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्हीचं कौशल्य स्पष्ट जाणवतं. साधी कथा, सशक्त आशय, जबरदस्त अभिनय, बोलकी देहबोली, क्वचित निःशब्दातूनही खूप सांगणारे संवाद, हे कसं काय ऐकत आहे. मिस्टर आणि मिसेस अय्यर या नितांत सुंदर चित्रपटाची कथा देखील साधी सरळ आहे, तरी प्रेक्षकांचं मन कसं जिंकून घेऊ शकते. मिस्टर आणि मिसेस अय्यर फिल्म आहे साधी बस प्रवासातली गोष्ट. मी मगाशी सांगितलंच, तसं झगमगीत सेट नाही, फॅन्सी कपडे पत नाही, पोटात खड्डा पडेल असा सस्पेन्स किंवा भडक नाट्य नाही, तरी कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. या प्रवासातून तिने समाजातील कठोर वास्तव कलात्मक रीतीने मांडलंय. पार्श्वभूमी आहे हिंदू मुस्लिम दंगे. एका गावात मुस्लिम वस्ती जाळल्याचा राग येऊन एक टोळकं जाळपोळ करत सुटतं. प्रवासाच्या पार्श्वभूमीवर जगामधल्या हिंसक दृश्य दिसतात. डॅनियल पर्सचे मारले जाणे, 9/11, गुजरात दंगे, इराक युद्ध आणि त्यामागे झाकीर हुसेनचा तबला स्थितीचं गांभीर्य तीव्र करतो. बसमध्ये दोन माणसं जवळजवळ बसलेली असतात. बस कलकत्त्याला जात असते. मीनाक्षी अय्यरचं काम कोकणा सेन शर्माने केलंय. ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन बसलेली असते. तिच्या शेजारच्या तरुणाला राहुल बोसते काम राजा चौधरीला तिचे नातेवाईक सांगतात की तिच्याकडे लक्ष द्या हो. ती पक्की कट्टर तामिळ ब्राह्मण स्त्री असते. नावावरून तो कोण हे माहीत नसते आणि तशी गरजही नसते. तो अगदी सोफॅस्टिकेटेड तरुण असतो, वन्यजीव फोटोग्राफर असतो. प्रवासात दोघे कमीच बोलतात. ती त्याच्या हातून पाणी पिते. जरा वेळेने तिला कळते की तो मुस्लिम आहे. ती शहारते. जंगल येतं, काही हल्लेखोर बसवरे घुसतात. लोकांच्या धर्माची शहानिशा सुरू होते. म्हाताऱ्या जोडप्यातील पुरुषाला भोसकलं जातं. दरम्यान माणसं ह्या दोघांच्या सीटजवळ येतात. जे प्रतिकार करतात त्यांच्या पॅन्ट खाली करून बघितलं जातं की हिंदू आहे की मुसलमान. पण हल्लेखोर जवळ येतास ती मुलाला शेजारच्या मांडीवर देते आणि दंगेखोरांना सांगते मिस्टर अँड मिसेस अय्यर. रात्री ती बस एका ठिकाणी थांबते. हल्लेखोरांची भीती आणि गोंधळ बसच्या बाहेर सुरूच असतो. तो तिला सांभाळत असतो, बाळाला कवटाळत असतो. उजाडता उजाडता तो बाळाचे आणि तिचे खूप सुंदर फोटो काढतो. दोघात एक अबोल बंध निर्माण होतो. अर्थात तो त्या साऱ्या घटनेचाच परिपाक असतो. अखेर वास्तव स्वीकारणं अपरिहार्य असतं. कलकत्त्याला तिचा नवरा म्हणजे खरा अय्यर आलेला असतो. त्याला ती राजाची खरी ओळख करून देते, जहांगीर चौधरी म्हणून. आणि तिच्या मनातील धार्मिक कोलाहल शांत होतो. माणुसकीची संवेदना प्रभावी ठरते आणि ती आपल्या पतीबरोबर घरी जाते. बस एवढीच कथा, पण मनाचा ठाव घेणारी.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 7:07 होत आहेत। प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील आकाशवाणी पुणे केंद्रावरून, आम्ही सहक्षेपित करू।

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाघ माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान ठेव।
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तू शिकवतोय ना?
1: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवारनंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा

0: कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक, एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंडमधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
3: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
2: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
4: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
3: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
2: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
4: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
2: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
5: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर, न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्जवर. 7:23 होत आहेत. दिनविशेष. श्रोते हो, ज्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम ऐकत आहोत तो रेडिओ, त्या रेडिओचं पेटंट मार्कोनी यांनी घेतलं दिनांक 2 जून 1896 या दिवशी. ज्येष्ठ अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस. 2 जून 1963 या दिवशी त्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ गायक, गीतकार, वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार इलाय राजा यांचा जन्म 2 जून 1943. ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि द ग्रेटेस्ट शो मॅन या उपाधीनं सन्मानित झालेले राज कपूर यांचं निधन झालं दिनांक 2 जून 1988 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.

0: मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
0: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे घ्यायचा.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला, ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे आडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
1: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन. एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहेत. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. त्यामुळे पहिला त्याला ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो, म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन्स, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट.
0: अच्छा, केमो बद्दल काय सांगाल सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
1: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकर लवकर बरी होते.
0: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
1: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी. मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय? सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
0: इतकं सोपं
1: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन आपल्याला घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने. तर तो टेस्ट मॅच आहे, रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतं, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळा तुम्हाला ठीक होऊन जाईल.
0: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर. तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
1: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट फ्रॉम प्रिव्हेन्शन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला. तंबाखू नाही खायचं किंवा तर लवकरात लवकर डायग्नोस करून, त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झाला तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरी त्या आधी अनेस्थेरिस्ट असतात, हे तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते, त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात, त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वॉलनसाठी स्वॉलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंटमध्ये, मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे, फेसमध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सेशन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सेशन आम सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये एक स्कार येतं, त्यानेच आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
0: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
1: कमी मी एकदम अशी तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट्सही लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला असत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याचं टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
0: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
1: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
0: प्रतिकारशक्ती
1: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय आहे? इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायची, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी
0: डॉक्टर. पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
1: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे, त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ते कधी येत नाही, ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलोअप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनकडे जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात, त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतो. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावं लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत कमी होतात.
0: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:39 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोतो नमस्कार.
2: विक्रम, आजची केस आहे, यांचं वय आहे 31 वर्ष, प्रिया असं नाव समजूयात. उंची 167 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे एनरोल केलं तेव्हा वजन आहे 89 किलो. आता यांना त्रास म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होता आणि इरेग्युलर पिरियड्स झाले होते या लहान वयातच. काय केस होती?
3: प्रिया मॅडमची केस सांगतो. प्रिया मॅडमची केस म्हणजे जसं तू म्हणलीस तसं 167 सेंटीमीटर उंची, उंचीला 89 किलो हे वजन निश्चितच खूप जास्त होतं. आता वजन वाढण्याचं मेन कारण म्हणजे हे पोस्ट प्रेग्नन्सी वाढलेलं वजन होतं. आता प्रेग्नन्सी झाली, प्रेग्नन्सी व्यवस्थित झाली, नॉर्मल झाली, सिझेरियन झाली, पण बाकी काही इश्यूज नव्हते प्रेग्नन्सीमध्ये. आणि ते झाल्यानंतर 3-4 महिने पिरियड झाले नाही, जे सुद्धा इट्स क्वाईट कॉमन. आणि त्यानंतर पिरियड यायला लागले पण ते इरेग्युलर होते. आणि त्याच्यानंतर एक वर्षभर झालं, आपल्याकडे जॉईन जेव्हा त्यांनी केलं तेव्हा 1 वर्ष होऊन गेलं होतं, तरी सुद्धा पिरियड्स काही रेग्युलर झाले नव्हते. आणि 1 वर्षाच्या कालावधीत परत 4-5 किलो वजन वाढलं होतं, कारण डिलिव्हरी झाली तेव्हा मॅडमचं वजन साधारण 83-84 होतं आणि आता 89 ला पोहोचलं होतं. डिलिव्हरी झाल्यानंतर 1 वर्षात ही वजनाची वाढ होती. आणि मेन त्यांना रिसेंटली जाणवायला लागलेला प्रॉब्लेम आपल्याकडे जॉईन करायच्या आधी, तो म्हणजे कॉन्स्टिपेशनचा. तर अशी बेसिकली त्यांची सिच्युएशन होती. काही नाही, मग मी त्यांची जेव्हा लाईफस्टाईल अनालाइज करायला चालू केली तेव्हा काही गोष्टी समोर आल्या. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये कसं असतं, जो कुठला प्रॉब्लेम असतो त्याला काही ना काहीतरी एक रूट कॉज असतो. आणि मी नेहमी प्रत्येक क्लायंटच्या प्रॉब्लेमच्या मागचे रूट कॉज हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या पद्धतीने मी त्यांना कन्सल्टेशन करतो.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00 9011-325-00 90-111-32500. सो विक्रम, तू सांगतोयस प्रिया मॅडमांच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की इरेग्युलर पिरियड्स झाले होते आणि मग त्यांची लाईफस्टाईल तू अनालाइज केलीस, सो काय कळलं?
3: सो आता पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं की म्हणलं मॅडम इरेग्युलर पिरियड्स आहेत, कुठे ना कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स हा आहे आणि वजन प्रचंड स्पीडनी वाढत होतं, बॉडी फॅट पर्सेंटेज पण जास्त होतं आणि हॉर्मोन इम्बॅलन्स हा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रेग्नन्सी नंतर येतो आणि तो राहतोच, पण तो एक्सरसाइज आणि जर का लाईफस्टाईल पटकन सुधारली तर तो हॉर्मोन इम्बॅलन्स जो काय झालेला असतो निघून जातो. दुसरी गोष्ट, जेव्हा मॅडम म्हणल्या मला की कॉन्स्टिपेशन आहे तेव्हा 2-3 त्यांना प्रश्न विचारले. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम म्हणलं लघवीला पिवळी होते का? लघवीला पिवळी होते याचा अर्थ पाणी कमी पडतंय. तर त्या म्हणल्या हो. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हायड्रेशन वाढवायला पाहिजे, तुम्हाला पाणी कमी पडतंय. त्यांना एक म्हणलं की म्हणलं झोप खराब आहे का? तर झोप खराब नव्हती पण कमी पडत होती, म्हणजे रात्री 11-11:30 होतो ते झोपायला आणि सकाळी 6 वाजता उठायला लागत होतं, त्यामुळे झोप कमीच पडत होती. आणि झोप कमी पडली की 100% ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन किंवा इनडायजेशनचे प्रॉब्लेम्स होतात. तिसरी गोष्ट त्यांना विचारली म्हणलं भरभर खायची सवय का? म्हणजे 5 मिनिटात जेवण संपतं, 10 मिनिटात जेवण संपतं, इतकी भरभर खायची सवय का? म्हणलं ती देखील आहे. मग मी त्यांना सांगितलं म्हणलं कॉन्स्टिपेशन ह्या 3 जे तुमचे इश्यूज आहेत हा त्याचा गोळाबेरीज, म्हणजे ती कॉन्स्टिपेशन मध्ये त्याचं रूपांतर झालंय. सगळं त्यांना पटलं, एक्सरसाइज डाएट सगळं व्यवस्थित लिहून दिलं, फॉलो करायला चालू केल्यानंतर पहिल्या महिन्यात 3 किलो वजन कमी झालं. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा लिटरली पहिल्या 7-8 दिवसात निघून गेला आणि पहिल्या 3 महिन्यांनी त्यांचे पिरियड्स ही काइंड ऑफ रेग्युलर यायला लागले आणि मग 4-5 महिन्यानंतर लिटरली एक्झॅक्टली डेट वरती पिरियड आता त्यांचे येतात. अजून ऑफकोर्स त्यांचा प्रोग्राम चालू आहे प्रिया मॅडमचा, पण त्यांचा रिझल्ट आतापर्यंतचा बघितला, आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झाले, 6 महिन्यात आज त्यांचं 16 किलोनी वजन कमी झालंय. 89 वरून 73 वरती आलेले आहेत. 3-4 किलो अजून कमी व्हायची गरज आहे. बॉडी फॅट पर्सेंटेज देखील 30 खालती आलेलं आहे, जे 38 होतं. आणि मेन म्हणजे पिरियड्सचा प्रॉब्लेम गेला आणि हा जो कॉन्स्टिपेशनचा इश्यू होता हाही गेला, वजनही छान पद्धतीने कमी होत आहे. आणि होपफुली माझ्या मते अजून 2-3 महिन्यांमध्ये त्यांचं लग्नाआधी जे वजन होतं

0: या सुधा तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: विक्रम्स फिटनेस या प्रायोजित कार्यक्रमानंतर ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार
0: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
4: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
0: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
4: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
0: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
4: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
0: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
4: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
0: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते

0: पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:50 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

शांताराम नांदगावकर यांचं हे गीत वर्षा चितळे यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत सकाळी 8:40. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात 8:00 सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.

अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. CEPA हा केवळ एक व्यापारी करार नाही, तर तो 2 संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली, तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली, असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला.

आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वनविभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील 3रा सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाई विरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, हे प्रसारण आपण ऐकत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर. 8:39 झाली आहेत. भावधारा सुगम संगीत.

हे गीत होतं पद्माकर कांबळे यांचं आणि गायिका सुवर्णा दातार. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न। शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश। आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती। त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली। या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे। शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या। समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या। शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते।

0: आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या।
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं। छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है। ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता। लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या। म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं। म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत। भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत। कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत। गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं सीबीएसईनं जाहीर केलं आहे। हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील, तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल, असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील। गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे। इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे। गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे। इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा। रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे। दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता, मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं, त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या। तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायला सांगण्यात आलं होतं। ज्यांनी केवायसी केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं।
2: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानन ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत होता विविध भारतीची प्रसारण सेवा. हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजलेत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ 1948 अर्थात 2 जून 2000

26. आमच्या प्रसारण सभेत मी निलेश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. सायंकाळी 5:30 कायदेविषयक मानवी अधिकार, लेखन ॲडव्होकेट हितेश कुडाळकर, वाचन प्राची पालव, सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत, 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा, आजचा सुविचार आणि हवामानाचा अंदाज. 6:30 वेळ आहे भक्तिसंगीताची. 7 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9-10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपणाला आनंद घेता येईल. रात्री 11:10 सरकारच्या 12 कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त विविध विषयांवर विशेष मालिकांचं प्रसारण. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, निसर्गाचा नियम आहे की कोणतीही गोष्ट एकट्यानं पूर्ण होऊ शकत नाही. झाडाला पानांची साथ हवी असते, रात्रीला चांदण्यांची साथ हवी असते आणि माणसाला आयुष्याच्या प्रवासात एकमेकांच्या सहकार्याची आणि साथीची गरज असते. जेव्हा आपण एकमेकांचे हात हातात घेतो ना, तेव्हा कठीण रस्तेसुद्धा सोपे होतात. याच सुंदर भावनेला समर्पित आहे आमचा आजचा कार्यक्रम. चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूयात अशा एका गाण्यानं जे आपल्याला आठवण करून देतं की दोन मनं जेव्हा एकमेकांच्या भावनांना समजून घेतात तेव्हा नातं अधिक मजबूत होतं. साथ म्हणजे फक्त सोबत चालणं नाही हो, तर एकमेकांच्या स्वप्नांना आधार देणं सुद्धा आहे. ऐकूयात किशोर कुमार आणि सपना मुखर्जी यांच्या स्वरात इंदीवर यांची रचना, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं, चित्रपट जाबाज.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज 7 AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोते हो, सहकार्य फक्त कामातच नाही तर जगण्याच्या प्रवासात सुद्धा हवं असतं. सुख असो किंवा दुःख, कोणीतरी सोबत असणं, मी तुझ्या सोबत आहे हा विश्वास देणं, यातच तर खरं आयुष्याचं सौंदर्य आहे. खरं तर जीवनात एखादी व्यक्ती आली की सगळं जगच बदलून जातं. एकमेकांच्या अस्तित्वाला अर्थ देणारी साथ हीच खरी ताकद असते. आता ऐकूयात अशाच आश्वासक शब्दांनी भरलेलं एक सुंदर गीत. संतोष आनंद यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, प्यासा सावन चित्रपटातलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

0: मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. या विषयावर लेखन ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांचं, वाचन प्राची पालव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. नक्की ऐका मंगळवार दिनांक 2 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
1: श्रोते हो, 7 असेल तर कठीण वाटासुद्धा सोप्या वाटायला लागतात, कारण सहकार्य करणाऱ्या माणसाला आत्मविश्वास मिळतं. जीवनाचा प्रवास एकट्यानं पूर्ण होत नाही हो, प्रत्येक वळणावर कुणीतरी हात धरून उभं राहतं आणि तोच हात आयुष्यभराची ताकद बनतो. बरोबर ना? या भावनेला साधेसंच पुढचं गीत आहे, आया सावन झुमके चित्रपटातलं. गीतकार आनंद बक्षी, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, गायकस्वर महम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा.

0: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोतेव, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आपण बोलतो एकमेकांना मिळणाऱ्या साथीविषयी. श्रोतेव, एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करतो तेव्हाच प्रकाशाचा उत्सव साजरा होतो. सहकार्यसुद्धा हे असंच असतं. आपल्याकडे जे ज्ञान आहे, जी मदत आहे, ती दुसऱ्याला देणं म्हणजेच सहकार्य. आपल्या हिंदी चित्रपटांनी नेहमीच समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं आहे. देश घडवायचा असेल, समाज सुधारायचा असेल तर आपल्यात भेदभाव नको तर सहभाव हवा. ऐकूयात भरत व्यास यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, गायक स्वर लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट संत ज्ञानेश्वर.

श्रोत्याहो, ही सृष्टी, हे जग आपल्या सगळ्यांचं आहे आणि इथं प्रत्येकानं एकमेकांना साथ देत पुढे जायचं आहे. जेव्हा एखादा माणूस एकटा काम करतो तेव्हा तो थकू शकतो, पण जेव्हा संपूर्ण समाज किंवा मित्र एकत्र येतात तेव्हा मोठे पर्वतसुद्धा रस्ता करून देतात. एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हात बढाना. श्रोत्याहो, साहिर लुधियानवी यांची ओळ म्हणजे सहकार्याची खरी व्याख्या. संगीत ओपी नय्यर, नया दौर चित्रपटातील हे गीत गायलंय मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर आणि सहकार्यांनी. ऐकूयात.

श्रद्धेव, साथ आणि सहकार्य हीच नात्यांची खरी ओळख आहे. एकमेकांना समजून घेणं, आधार देणं आणि आनंद दुःखात सहभागी होणं, यामुळेच आयुष्य अधिक सुंदर होतं. आजच्या कार्यक्रमात ऐकलेली ही गाणी नात्यांमधला विश्वास आणि सहप्रवासाची जाणीव अधिक दृढ करून गेली असतीलच. याच नोटवर इथं थांबूयात. FM 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. ऐकूयात ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांच्या लेखणीतून उद्धरलेला कायदेविषयक मानवी अधिकार हा लेख. वाचन प्राची पालव यांचं आहे आणि सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.

आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कायदेविषयक मानवी अधिकार. मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. हे हक्क व्यक्तीच्या सन्मान, स्वातंत्र्य, समानता आणि सुरक्षिततेचे संरक्षण करतात. कायदेविषयक दृष्टिकोनातून मानवी अधिकारांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते, कारण हे हक्क केवळ नैतिक संकल्पना नसून त्यांना कायदेशीर मान्यता आणि संरक्षण दिलेले आहे. तसेच राज्य आणि समाज यांना नागरिकांशी न्याय वर्तन करण्यास बांधील करतात. भारतात मानवी अधिकारांना संविधानिक संरक्षण दिलेले आहे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार हे मानवी अधिकारांचे मूळ स्वरूप मानले जाते. यामध्ये समता हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपचारांचा हक्क यांचा समावेश होतो. हे हक्क नागरिकांना सरकारच्या अन्यायकारक किंवा भेदभावपूर्ण कृतींपासून संरक्षण देतात. आता मानवी अधिकारांची संकल्पना आणि स्वरूप म्हणजे काय? तर मानवी अधिकार हे सार्वत्रिक, अविभाज्य आणि अतिक्रमण न करता येणारे मानले जातात. याचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीचे हक्क त्याच्या जाती, धर्म, लिंग, भाषा किंवा सामाजिक स्थितीवर अवलंबून नसतात. हे हक्क प्रत्येक व्यक्तीस समानपणे लागू होतात. कायदेशीर दृष्टिकोनातून मानवी अधिकार हे राज्यावर बंधने घालतात की त्यांनी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर अन्यायकारक मर्यादा घालू नयेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. भारतात मानवी अधिकारांचे संरक्षण मुख्यतः भारतीय संविधानाद्वारे केले जाते. भारतीय संविधानातील भाग 3 मध्ये दिलेले मूलभूत अधिकार हे मानवी अधिकारांचे कायदेशीर स्वरूप आहेत. यात बघूयात कोणते कोणते मानवी अधिकार आहेत. तर समतेचा हक्क, कलम 14-18. प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. जात, धर्म, लिंग, वंश किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे. स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19-22. यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचा हक्क, मुक्तपणे हालचाल करण्याचा आणि व्यवसाय करण्याचा हक्क समाविष्ट आहे. तसेच व्यक्तीच्या अटक आणि नजरकैद संदर्भात कायदेशीर संरक्षण दिलेले आहे. शोषणाविरुद्ध हक्क, कलम 23-24. मानवी तस्करी, बळजबरीची मजुरी आणि बालमजुरी यावर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्वातंत्र्य, कलम 25-28. प्रत्येक व्यक्तीस आपला धर्म स्वीकारण्याचा, पाळण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29-30. अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्याचा आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. घटनात्मक उपचारांचा हक्क, कलम 32. जर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले तर नागरिकांना थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाचा आत्मा म्हणून ओळखला जातो. यानंतर बघूयात मानवी अधिकारांचे संरक्षण करणारे कायदे कोणते आहेत. तर भारतात मानवी अधिकारांच्या संरक्षणाखाली अनेक विशेष कायदे लागू करण्यात आले आहेत. मानवाधिकार संरक्षण अधिनियम 1993, मानवाधिकार आयोग स्थापन करून तक्रारींची चौकशी, अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989, जातीय अत्याचारांविरुद्ध संरक्षण, महिलांवरील घरगुती हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005, बालमजुरी प्रतिबंध व नियमन कायदा, माहितीचा अधिकार कायदा 2005, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवतो हे कायदे विशिष्ट गटांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधातील अन्याय टाळण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महिला आयोग, बाल हक्क आयोग, अल्पसंख्याक आयोग नागरिकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करते आणि सरकारला कारवाई करण्याची शिफारस करते. हे सर्व विशिष्ट गटांच्या हक्कांचे संरक्षण करतात.

भारतीय न्यायपालिका मानवी अधिकारांचे सर्वात प्रभावी रक्षक मानली जाते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये हक्कांचे संरक्षण करतात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनद्वारे कोणतीही व्यक्ती इतरांच्या हक्कांसाठी याचिका दाखल करू शकते. न्यायालयांनी अनेक वेळा मानवी अधिकारांचे विस्तृत अर्थ लावून त्यांना अधिक मजबूत केले आहे. न्यायपालिका ही मानवी अधिकारांचे संरक्षण करणारी सर्वात महत्वाची संस्था आहे. कलम 32 आणि 226 अंतर्गत नागरिकांना न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. यासाठी न्यायालय काही लेख जारी करू शकते. हॅबियस कॉर्पस म्हणजे बेकायदेशीर अटकेविरुद्ध संरक्षण. याचा उद्देश बेकायदेशीर अटक किंवा नजरकैदेतून व्यक्तीला मुक्त करणे यासाठी केला जातो. कोणाला विनाकारण अटक केली असता किंवा अटकेनंतर 24 तासात न्यायालयात न आणल्यास, कायदेशीर प्रक्रिया न पाळल्यास हा अधिकार वापरला जातो. अटक झालेली व्यक्ती, त्याचे नातेवाईक किंवा मित्र, कोणताही संबंधित नागरिक यावर अर्ज करू शकतात. जर पोलिसांनी कोणाला कारण न सांगता ताब्यात ठेवले तर हेबियस कॉर्पस दाखल करता येतो. मँडॅमस म्हणजे सार्वजनिक अधिकाऱ्याला कर्तव्य पार पाडण्याचा आदेश. याचा उद्देश सार्वजनिक अधिकारी किंवा सरकारी संस्थेला त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा आदेश देण्यासाठी केला जातो. अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत नसल्यास, सरकारी कामात अन्यायकारक विलंब होत असल्यास याचा वापर केला जातो. सरकारी अधिकारी, सार्वजनिक संस्था यांवर तो लागू होतो. जर एखाद्या नागरिकाचा अर्ज सरकारी कार्यालयात प्रलंबित ठेवला असेल तर मँडामस दाखल करता येतो. सर्टिओरारी म्हणजेच चुकीचा निर्णय रद्द करणे. याचा उद्देश कालच्या न्यायालयाचा किंवा ट्रिब्युनलचा चुकीचा निर्णय रद्द करणे. न्यायालयाने अधिकार मर्यादा ओलांडली असेल, नैसर्गिक न्यायाचा भंग झाला असेल तर हा अधिकार वापरला जातो. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तो निर्णय रद्द करते. जर खालच्या न्यायालयाने नियम पाळले नाहीत तर सर्टिओरारी दाखल करून निर्णय रद्द करता येतो. प्रोहिबिशन, खालच्या न्यायालयाला कार्यवाही थांबवण्याचा आदेश. याचा उद्देश खालच्या न्यायालयाला किंवा ट्रिब्युनलला कार्यवाही सुरू असताना थांबवण्याचा आदेश. न्यायालय आपल्या अधिकाराच्या बाहेर जाऊन काम करत असल्यास, चुकीची केस ऐकली जात असल्यास याचा वापर केला जातो. जर एखादं न्यायालय त्याच्या अधिकारांबाहेरील केस चालवत असेल तर प्रोहिबिशन लागू होते. को वॉरंटो म्हणजेच पदावर असण्याचा अधिकार तपासणे. एखादी व्यक्ती सार्वजनिक पदावर कायदेशीररित्या आहे का हे तपासणे. व्यक्तिपात्र नसताना पदावर बसली असेल किंवा नियुक्ती बेकायदेशीर असेल तर या अधिकाराचा वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीची सरकारी पदावर चुकीची नियुक्ती झाली असेल तर को वॉरंटो दाखल करता येतो. हे 5ही राईट्स हे लोकशाहीतील नागरिकांचे शक्तिशाली हक्क आहेत. यांच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढता येते. सरकारी सत्तेवर यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येते आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण करता येते. याद्वारे नागरिकांचे हक्क सुरक्षित करतात. भारतीय न्यायपालिका मानवी अधिकारांचे सर्वात प्रभावी रक्षक मानली जाते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये हक्कांचे संरक्षण करतात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनद्वारे कोणीही व्यक्ती इतरांच्या हक्कासाठी याचिका दाखल करू शकते. न्यायालयांनी अनेक वेळा मानवी अधिकारांचे विस्तृत अर्थ लावून त्यांना अधिक मजबूत केले आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मानवी अधिकार भंग झाला असेल तर तो न्यायालयात केस दाखल करू शकतो. मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतो. पोलिसांकडे FIR नोंदवू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवी अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. मानवी अधिकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 1948 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जाहीर करून जागतिक स्तरावर मानवी हक्कांचे महत्त्व अधोरेखित केले
आणि जगभरातील सर्व लोकांसाठी समान हक्कांची घोषणा केली. यामुळे मानवी अधिकारांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. याशिवाय इंटरनॅशनल कोवेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स, इंटरनॅशनल कोवेनंट ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स हे करार देखील मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आजही अनेक ठिकाणी मानवी अधिकारांचे उल्लंघन होताना दिसते. जातीय भेदभाव, लिंगभेद, बालमजुरी, मानवी तस्करी, पोलीस अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध अशा समस्या अजूनही अस्तित्वात आहेत. यावरून स्पष्ट होते की केवळ कायदे असणे पुरेसे नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. हा कायदा आपल्याला असं सांगतो की कायदेविषयक मानवी अधिकार हे न्याय आणि समताधिष्ठित समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि तो लोकशाही

0: व्यवस्थेचा पाया आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या हक्कांची जाणीव ठेवून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शासनानेही हे हक्क अबाधित राहतील याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. ते नागरिकांच्या सन्मानाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करतात. भारतीय संविधान आणि विविध कायदे यांद्वारे या हक्कांना मजबूत आधार दिला आहे. मानवी अधिकारांविषयी जागरूकता वाढविणे आणि कायद्याचे काटेकोर पालन करणे हे न्याय, समताधिष्ठित आणि प्रगत समाजाच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मानवी अधिकार आणि संविधानिक कायदे हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. संविधान नागरिकांना हक्क देते तर कायदे आणि न्यायालये त्या हक्कांचे संरक्षण करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले हक्क जाणून घ्यावेत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि कायद्याचा योग्य तो वापर करावा. धन्यवाद.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता ॲडव्होकेट हितेश कुडाळकर यांच्या लेखणीतून उतरलेला कायदेविषयक मानवी अधिकार हा लेख. याचं वाचन केलं होतं प्राची पालव यांनी आणि सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड.
2: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसं, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली. ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाही माका घोपान गो, आता नाही माका घोपान गो.
4: श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन नक्की आहे का. लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा श्रोते हो ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:48 झाली आहेत. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीचे ग्रेट शोमॅन आणि भारताचे चार्ली चॅप्लिन म्हणून ओळखले जाणारे रणबीर राज पृथ्वीराज कपूर म्हणजेच राज कपूर हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातलं एक अजरामर व्यक्तिमत्व. आज या ग्रेट शोमॅनची पुण्यतिथी आहे. ऐकूयात त्यानिमित्त त्यांची काही चित्रपट गीतं.

0: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
1: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नागरिक केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
2: श्रोते हो, लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरातलं हे गीत होतं चोरी चोरी चित्रपटातलं. गीतकार हसरत जयपुरी आणि संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. आता ऐकूयात शैलेंद्र यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत. श्री 420 या चित्रपटातलं हे गीत गायलंय मुकेश आणि सहकाऱ्यांनी.

श्रद्धेव, राज कपूर यांचे चित्रपट केवळ भारतातच नाही तर सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया, चीन, आफ्रिका आणि मध्यपूर्व देशांमध्ये सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले. रशियामध्ये आवार हूँ हे गाणं लोकांच्या ओठावर असायचंच. ऐकूया तेच गीत मुकेश यांच्या स्वरात. संगीतकार जय शंकर जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र. चित्रपट आवारा.

श्रोते हो, वेळेअभावी आपण हे गीत पूर्ण ऐकू शकला नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रम इथं समाप्त होतो. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. ठीक 6 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोक वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून। प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर।
2: श्रद्धेव, यानंतर ऐकूयात पाणीग्रहण नाटकातली प्रल्हाद केशव अत्रे यांची अजरामर पदरचना, श्रीनिवास खळे यांचं संगीत, शृंगार रस आणि आर्ततेनं नटलेलं हे पद गायलंय बकुळ पंडित यांनी, ऐकूयात।

0: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
1: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादरकर्ते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नागरिक केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक श्रोते हो.

0: देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, नाट्यसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, बालगंधर्वांच्या काळापासून थोडं पुढे सरकलं की संगीत रंगभूमीला एक आधुनिक आणि शास्त्रीय बाज मिळवून दिला तो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीतानं। कट्यार काळजात घुसली या नाटकानं मराठी मनावर जे अधिराज्य गाजवलंय ते आजसुद्धा कायम आहे। या नाटकातलं सात्विकता आणि स्वरांचा संवाद साधणारं हे पुढचं पद ऐकूयात। पदरचना पुरुषोत्तम दारवेकर यांची आणि गायकस्वर प्रसाद सावकार यांचा।

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर.
1: श्रोतेहो, नाट्यसंगीताच्या शेवटी आता आपण वळतोय अशा एका रचनेकडं जी प्रत्येक मराठी घराघरात गुणगुण

म्हणली जाते. नाटक स्वयंवरमधली रुक्मिणीच्या मनातली भाव व्यक्त करणारी ही रचना. आणि हे गीत आहे ते दिग्गजांनी आपल्या स्वरांनी सजवलेलं आहे. बरं का, ऐकूयात. यमन रागाचा स्पर्श असलेलं हे देखणं नाट्यपद हे गायलंय माणिक वर्मा यांनी. पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची आणि संगीत भास्कर बुवा बखले यांचं. ऐकूयात.

रसिक हो, नाट्य संगीताची ही सुवर्णपानं चाळताना वेळ झाली आहे नाट्यसंगीत कार्यक्रमात इथंच थांबण्याची. FM 83.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:25 होत आहेत. जाणून घेऊयात उद्याच्या कार्यक्रमांविषयी. श्रोते, उद्या बुधवार दिनांक 3 जून 2024 आमची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित तसंच इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्यानंतर 9:00 सायंकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5:00 आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि त्यानंतर मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 5:30 कविता वाचन, लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. 6:00 हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत, 6:25 गुरुवारच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार, 6:30 भक्ती

0: संगीत 7 वाजता मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. तसंच रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त विविध विषयांवर विशेष मालिकांचं प्रसारण आपल्याला ऐकता येईल. श्रोतेहो, ही होती आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आजचा सुविचार. माणसाची खरी ताकद फक्त स्नायूंमध्ये नसते, तर ती त्याच्या जुळवून घेण्याच्या क्षमतेत असते. उन्हाळ्याच्या झळा, पावसाचे तडाखे असो किंवा आयुष्यानं दिलेले कठोर प्रसंग, त्यातून न डगमगता पुढे चालत राहणारे हातच खऱ्या अर्थानं मजबूत असतात. कारण प्रतिकूल परिस्थिती माणसाला मोडत नाही, ती त्याला अधिक सक्षम, अधिक सहनशील आणि अधिक जिवंत बनवत असते.
1: तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे, त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच, म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली. ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सपनात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाही माका घोपान गो, आता नाही माका घोपान गो.
2: श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन नक्की आहे का? लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा श्रोते हो, ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
4: तर पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
2: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: श्रोते, आता ऐकूया हवामानाचा अंदाज. मध्यम मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढच्या 5 दिवसात म्हणजेच दिनांक 3 ते 7 जून 2026 या कालावधी दरम्यान दिनांक 3, 5, 6 आणि 7 जूनला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या, तर दिनांक 4 जूनला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानामध्ये काही अंशांची घट होऊन ते अनुक्रमे 32 ते 35 आणि 24 ते 27 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. आर्द्रतेतल्या वाढीबरोबर हवामान मुख्यत्वे ढगाळ राहण्याची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आला असून, हा अंदाज डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग इथल्या क्षेत्रीय कृषी हवामान केंद्र ग्रामीण कृषी मौसम सेवा या विभागाकडून अद्ययावत करण्यात आला आहे. हवामान अंदाज संपला. श्रोते, आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळचे 6:30 झाली आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे निलेश जोशी. वेळ झाली आहे भक्तिसंगीत कार्यक्रमाची. श्रोते हो, मनाला शांतता, आत्म्याला समाधान आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारी भक्ती हीच आपल्या संस्कृतीची खरी ताकद. आजच्या या भक्तिसंगीत कार्यक्रमात ऐकूयात काही निवडक भक्तिगीतं जी आपल्या मनाला भक्तीच्या सुरांनी प्रसन्न करतील. सुरुवात करूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या हरेंद्र जाधव यांच्या भक्तिरचनेनं. संगीत मधुकर पाठक यांचं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, काललयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
2: भक्तिसंगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं, गायकस्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोते हो, यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात शाहीर राम जोशी यांची भक्तिरचना, संगीत बाळ बर्वे यांचं आहे।

0: तर माझा सकला हा जो मालवणी काव्यसंग्रह आहे त्यातली पहिली कविता मला योगायोगाने मालवणी भाषा दिवशीच म्हणजे 4 एप्रिल 2021 या दिवशी मला सुचली, ती घोपाणी कविता, ती मी इथे सादर करतो. स्वप्नात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, स्वप्नात तरी येशील म्हणून रातदिस काढतंय झोपान गो, सकल्या माका भेटा किये आता नाही माका घोपान गो, आता नाही माका घोपान गो.
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 कविता वाचन नक्की आहे का? लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा श्रोते हो, ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, भक्तिसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. यानंतरची भक्तिरचना आहे संत तुकाराम महाराजांची, संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि गायकस्वर लता मंगेशकर यांचा.

0: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
1: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नागरिक केंद्रावर FM 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: का वाचन नक्की आहे का? लेखन आणि वाचन डॉक्टर सतीश पवार यांचं, निर्मिती सहाय्य संजीवनी पालियेकर, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा श्रोते हो, ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोतेव, भक्ती संगीत कार्यक्रमाची सांगता करूयात एका देशभक्तीपर गीतानं. प्रेमधवन यांचे शब्द, उषा खन्ना यांचं संगीत, गायक स्वर मुकेश आणि सहकाऱ्यांचा.

0: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात.
1: श्रोते हो, परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई. यांच्याशी संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहे डॉक्टर सुनील गायकवाड. गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी संध्याकाळी 5:30 नक्की ऐका स्वप्नानं जागतिक पंख आकाशवाणी सिंधुदुर्ग नागरिक केंद्रावर FM Band 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते, याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त होतोय. FM Band 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही संक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकता. आता 7 ऐकूयात प्रादेशिक बातम्या, पण त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेश. श्रोतेहो, आता मी निलेश जोशी तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूया उद्याच्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.
3: श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरलं तर M&M पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍपचा इच्छित हो 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच ती परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व्ह किती होतं? तर 304 बिलियन यूएस डॉलर्स. आणि गोल्ड रिझर्व्ह किती होतं? तर 21 बिलियन यूएस डॉलर्स. आज परिस्थिती काय? म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं? तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती? तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं? तर आपला जीडीपीचा ग्रोथ रेट हा 6.5% ह्या वेळेला आहे. गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व्ह किती आहेत आपल्याकडे? 680 बिलियन यूएस डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व्ह झालेत. आणि सोन्याचा रिझर्व्ह किती झाला? गोल्ड रिझर्व्ह ते 6.5 पटीने वाढले. 114 बिलियन यूएस डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं? तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशनी हो, रोखीने होत असे. तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होते. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात. जनधन आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षामध्ये देशातील पायाभूत व्यवस्थेमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण. कारण आपल्या निर्यात कधी वाढेल? आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, आहे फरक आहे, तो कमी कसा करता येईल? तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत. पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये पीएलआय स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
0: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
1: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील

0: लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण तर इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची, म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं, म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने सीजीटीएमएससी द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत, म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खासगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो जो कणाच मोडला होता कारण उद्योग बंद अर्थव्यवस्था ठप्प अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं कर्ज घेतलं होतं त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20 ते 30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचं फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळाच्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नेआण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होतो असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसीमध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, 5 ट्रिलियन US डॉलरचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल झालेली आहे आणि ती अशीच मार्गक्रमण पुढे करत

श्रोतेहो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्त्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन शुद्ध गोष्ट पृथ्वी मोलाची.
2: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
3: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
2: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झ अर्थात 567.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझं शिवार कार्यक्रम.

नमस्कार मंडळी, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 12 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 2 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर इथे आकाश ढगाळलेलं राहील. पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि आजच्या कार्यक्रमात श्रोते हो, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव.

0: याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव हा आजचा आपला विषय आहे. दिवसेंदिवस उष्णता खूप वाढते, काही वेळेला त्याचं प्रमाण कमी जास्त होत आहे आणि याचा नक्कीच परिणाम जसा आपल्या शरीरावर होत असतो तसाच परिणाम हा पशुपक्ष्यांवर सुद्धा होत असतो. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना किंवा काही समस्यांना सामोरं जावं लागत असतं. मग या सगळ्या समस्यांमधून आपण त्यांचं कसं संरक्षण करू शकतो, त्यासाठी आपण काय काय उपाय केले पाहिजेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत. यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अजित हिरवे सरांना. अजित हिरवे सर हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय भिवंडी जिल्हा ठाणे इथे कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो.
1: सर आता सगळ्यात पहिलं म्हणजे असं आहे की उष्ण लहरी म्हणजे नक्की काय, काय सांगाल तुम्ही?
2: साधारण जगात सर्वच ठिकाणी तापमान हे वाढ व्हायला लागलेलं आहे. विविध कारणे आहेत त्याच्यासाठी. एकंदर आपल्या पृथ्वीवर सर्वच ठिकाणी जे तापमान आहे ते 1 किंवा 2 अंश सेंटीग्रेडनी वाढायला सुरुवात झालेली आहे. ज्यावेळी एखाद्या ठिकाणचं वातावरण हे किंवा तिथलं तापमान, त्या वातावरणाचं तापमान हे सलग 3 दिवस किंवा त्या 3 दिवसांपेक्षा जास्त 3 अंश सेंटीग्रेडनी वाढ होते, त्यावेळी त्याला आपण उष्ण लहरी म्हणतो. ज्यावेळी एखाद्या ठिकाणचं वातावरणाचं जे तापमान हे 45 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त वाढतं आणि हे सलग किमान 2 दिवस जरी राहिलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त तरी त्याला आपण उष्ण लहरी म्हणतो. प्राणी असू दे, मनुष्य असू दे, त्या त्या वातावरणामध्ये तो 1-2 अंश सेल्सिअस आहेत हा जो कमी जास्त झालेला जो फरक आहे अचानक तो सहन करतो. परंतु असा 3 अंश सेंटीग्रेडनी झालेला किंवा 45 अंश सेंटीग्रेड इतकं जास्त वाढलेलं तापमान प्राणी सहन करू शकत नाहीत आणि मग त्यांना उष्माघात होण्याची संभावना असते. असं अचानक जे वाढलेलं तापमान आहे यालाच आपण उष्ण लहरी म्हणतो.
1: आता सर उष्माघात का होतो, म्हणजे त्याचे आणि जे काही लक्षणं सुद्धा असतात आणि या सगळ्यावर आपण काही प्राथमिक उपाय करू शकतो का?
2: ज्यावेळी अशा अचानकपणे उष्ण लहरी तयार होतात तर त्या पशु पक्ष्यांना अचानक झालेला जो वातावरणातला तापमानाचा बदल हा सहन करता येत नाही आणि मग त्यांच्यामध्ये काही लक्षणांना सुरुवात होते. महत्वाचं म्हणजे पशूंना घामाच्या ग्रंथी नसतात, अगदीच घोड्याला असतात किंवा असतील ग्रंथी तर त्या फार थोड्या प्रमाणात ग्रंथी असतात, त्यामुळे त्यांना घाम येत नाही. घाम आला तर त्याला हवा लागल्यानंतर तापमान पटकन खाली येतं.
1: बरोबर.
2: पण घामाच्या ग्रंथी नसल्यामुळे पशूला जे तापमानात झालेला बदल आहे याचा मोठा ताण सहन करावा लागतो. पशूच्या मेंदूमध्ये एक हायपोथॅलेमस नावाचा एक भाग आहे. हा भाग जे तापमानाशी मिळतं जुळतं करून घेण्यासाठी काम करत असतो. परंतु जेव्हा असा अचानक वाढलेलं तापमान आणि दीर्घकाळ राहिलेलं हे तापमान जेव्हा असेल तेव्हा तो हायपोथॅलेमस जो आहे काम करणं पण बंद करतो आणि अशा वेळी पशूचं जे नॉर्मल टेम्परेचर 102 अंश सेंटीग्रेड आहे ते वाढतं 104-106 आणि मग त्या जनावराला धाप सुरू होते. तो धापा थकतो, तोंडातून लाळ गळायला सुरुवात होते, डोळे फिरवतो, त्याला आकडी येते, त्याच्या पायामध्ये वगैरे पेटके यायला सुरुवात होतात, तो रवण करायचा बंद करतो, खाणं खात नाही, पाणी जास्त पितो, त्याच्या नाकाच्या नाकपुडे आहेत त्या कोरड्या पडतात, त्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जे सोडियम क्लोराईड पोटॅशियम असे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि जे पाणी आहे त्याच्या शरीरातलं हे सुद्धा कमी होऊन जातं.
1: बरोबर.
2: आणि त्याच्या जे नाडीचे ठोके आहेत, त्याचे हृदयाचे ठोके आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते. वेळ आली तर त्या जनावर बेशुद्ध होतं आणि ते मयत सुद्धा होऊ शकतं.
1: अच्छा.
2: एखाद्या जनावराला जेव्हा असा उष्माघात होतो तेव्हा त्याला जर आपण त्याची त्वचा आपण ओढून बघितली तर त्याला जी फोल्ड पडते, त्याला जी घडी पडते ती बराच वेळ टिकून राहते. याचा अर्थ त्याच्या शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे. ही साधारण लक्षणं आपल्याला उष्माघात झालेल्या जनावरांना दिसून येतात. डुकरामध्ये कधी कधी अंगावर लाल चट्टे येतात, त्याच्या त्वचेवर फोड सुद्धा येतात. अशावेळी जनावराला शेतकऱ्यांनी सगळ्यात प्राथमिक उपचार करायचा झाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जनावराला तुम्ही एखाद्या सावलीच्या ठिकाणी घेऊन या, थंड पाणी त्याच्या अंगावर शिंपडा, कपड्यांनी त्याला झाकून ठेवा थंड पाण्याच्या, हवा हवेसाठी पंखे लावा, कूलर लावा, हवा तिथली खेळतुये याचा एक थंडावा राहील आणि त्याला पोटभर स्वच्छ आणि थंड पाणी प्यायला द्या, म्हणजे त्याचं तापमान पटकन खाली येईल आणि नजीकचे जे पशुवैद्यक दवाखान्याचे जे डॉक्टर आहेत त्यांना संपर्क साधून पुढील उपचार करा सांगा. अशा वेळी काही वेळा डॉक्टरांना त्या जनावराला इलेक्ट्रोलाइट्स सलाइन त्याला रक्ताद्वारे द्यावी लागते आणि इतर काही औषध उपचार करावे लागतात. त्याच्या कातडीवर फोड आली असेल तर अँटीसेप्टिक क्रीम लावावं लागतं.
1: बरोबर,
2: या प्रकारे उपचार करावे लागतात, प्राथमिक उपचार करावे लागतात.
1: म्हणजे जसं आजाराचं प्रमाण आहे त्याप्रमाणे उपचार करणं गरजेचं आहे. सर, आता उष्ण लहरी आणि उष्माघातापासून गाई म्हशींचा बचाव करण्यासाठी काय उपाययोजना आपण करायला हवी?
2: जसं मी सुरुवातीला सांगितलं की गाई म्हशींना सुद्धा ज्या घामाच्या ग्रंथी आहेत त्या फार कमी असतात. त्याच्यामध्ये ज्या गायी परदेशी रक्ताची आहेत, हॉस्टेन असतील किंवा जर्सी असतील, ज्या गायींचा रंग काळा आहे, गडद रंगाचे आहेत, आणि म्हशी तर सगळ्याच काळ्या रंगाच्या मोस्टली असतात, या जास्त उष्णता शोषून घेतात. सूर्यापासून आलेल्या किरणा जे आहेत, रेडिएशन आहे, त्या रेडिएशन पासून जास्त उष्णता खेचून घेतात. गायी, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. ह्यांचं चयापचय होतं जेव्हा हे रवण लावतात, हे जेव्हा एखादं काम करतात, दूध देतात किंवा धावतात, पळतात, शेतीचं काम करतात, ओढकाम करतात, ह्याच्यामध्ये त्यांची जास्त शरीरात ऊर्जा तयार होत असते. उष्णलहरी सुद्धा सुरू आहे, तापमानात सुद्धा खूप वाढ झालेली आहे. अशा वेळी या जनावरांना आपण बचाव करणं खूप महत्वाचं भाग येतो. यांना शक्यतो तुम्ही मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेवलं तर खूप चांगलं. मुक्त संचार गोठ्यामध्ये पुरेशी अशी झाडं तुम्ही लावली पाहिजे. झाडं नसतील तर ग्रीन शेडनेट लावून तिथे तुम्ही एक पेंडॉल टाकून तिथे तुम्ही सावली केली पाहिजे. झाडं असली तर हवा खेळती राहते, त्यांना थंडावा येतो.
1: बरोबर.
2: आणि त्यांना तिथे जवळच स्वच्छ निर्जंतुक असं आणि थंड असं पाणी एखाद्या हौदामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यांना 24 तास पाणी उपलब्ध राहिलं पाहिजे त्या गाई म्हशींसाठी. हवा खेळती राहिली पाहिजे. गाई म्हशींचा जो गोठा आहे किंवा कोणत्याही जनावरांचा गोठा हा शक्यतो कौलारू असेल तर अतिशय उत्तम. कौलारू नसेल तर त्याला ॲस्बेस्टॉसचे पत्रे असले पाहिजे, ज्याच्यामुळे आत थोडा थंडावा जास्त राहतो. जे छप्पर आहे त्या गोठ्याचं हे सुद्धा जास्तीत जास्त उंच असलं पाहिजे. 14 फूट 15 फूट जर असेल दिडकीमध्ये आपण म्हणतो गोठा, दीड पटीमध्ये तर उंच असेल तर केव्हाही चांगलं. कारण श्वासोच्छ्वासाद्वारे जी उष्णता बाहेर पडते तर उष्ण हवा ही वर जात असते गोठ्यात आणि थंड हवा खाली जात असते. आणि जो छताला एक वेगळ्या प्रकारचे एक्झॉस्ट येतात की ते सतत गोल फिरत असतात. जे गरम हवा आहे ती त्या छताच्या ज्यातून एक्झॉस्ट मधून बाहेर पडत असते.
1: बरोबर.
2: याशिवाय तुम्ही छताला एक सफेद रंगाचा जर चुना मारला, सफेद रंग हा उष्णतेला परावर्तित करतो त्या सूर्याच्या किरणांना.
1: बरोबर.
2: तुम्ही भिंतींना सुद्धा सफेद चुन्याचा जर कलर मारला तर त्याच्यावरून सुद्धा सूर्याची किरणातून उष्णता जास्त शोषून न घेता परावर्तित होते. गाई म्हशींचा जो गोठा आहे त्याच्यावर तुम्ही नाळाच्या झावळ्या, सुका पेंडा, गवत हे जर पसरून ठेवलं तर खूपच चांगलं. खूपच जास्त टेम्परेचर होतंय, 40 डिग्री फॅरनहाईट 45 डिग्री फॅरनहाईट, तर तुम्ही गाईच्या गुरांच्या ज्या गोठ्याच्या ज्या छपरावर आहेत स्प्रिंकलर लावायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या स्प्रिंकलर एक साधन जेव्हा उष्ण हवामान आहे दुपारी 11 ते 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तुम्ही दिवसातून 2-3 वेळा ते चालू केलेत तर थंडावा आत तयार होतो.
1: बरोबर.
2: ज्या भिंती आहेत त्याला पण तुम्ही बारदान जर बांधली, गोंडपाट बांधलीत आणि बारदान बांधली आणि त्याच्यावर जर तुम्ही स्प्रिंकलरनी पाणी सोडलं तरी सुद्धा त्या भिंती गार झाल्याने आत गारावा थंडावा तयार होतो.
1: बरोबर.
2: आत फॉगर्स लावू शकतात जे गाई म्हशी आहेत त्याच्यामध्ये, की फॉगर्स मुळे सुद्धा आत थंडावा येतो. आत फॅन लावायला पाहिजे, सिलिंग फॅन किंवा वॉल फॅन लावा तुम्ही. लावा कूलर जमले तर कूलर लावा. जर तुमच्याकडे परदेशी रक्त जास्त प्रमाणात असलेली मुलं आहेत हॉस्टेन फ्रिजन वगैरे तर तुम्ही कूलर सुद्धा लावू शकता त्यांना. कारण या उष्ण वातावरणाचा परिणाम त्यांच्या दुधावर होणार आहे, त्यांच्या प्रकृतीवर होणार आहे, त्यांचा आपल्याला बचाव करायचा आहे. दुपट्या जणांना तर तुम्ही उन्हामध्ये बाहेर चरायला अजिबात सोडू नका. ज्यानंतर जे जनावराला सफिशियंट पुरेसा असा हिरवा चारा द्या. जनावराला पाणी 24 तास त्याच्या समोर राहिलं पाहिजे. उन्हामध्ये उष्णलहरीचा त्रास सहन त्याला. साधारण एक दुप्तं जनावर असेल तर त्याच्या शरीरात 150 ते 180 लिटर लाळ एका दिवसाला तयार होते.
1: अच्छा.
2: 150 ते 180 लिटर लाळ तयार होते कारण त्याचं मायक्रोबियल डायजेशन होत असतं पोटामध्ये.
1: अच्छा.
2: मोठ्या प्रमाणात लाळ हे होत असतं, त्याला पाण्याची खूप मोठी गरज असते. त्यामुळे तुम्ही त्याला पाणी पुरेसं ठेवा. त्याला जे तुम्ही खुराक देताय, आंबवण देताय, त्याच्यामध्ये विटॅमिन अ, ब, क, ड, विशेषतः विटॅमिन क सी आपण म्हणतो ज्याला, हे जर दिलं तर याच्यामुळे त्याच्या जो ताण येतोय उन्हाचा हा कमी होण्यासाठी मदत होते. याशिवाय तुम्ही त्याला जे क्षार मिश्रण आहे ते देणं गरजेचं आहे. कारण शरीरात चयापचय होताना सोडियम क्लोराईड पोटॅशियम अशा विविध इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. आणि उन्हाळ्यात ते धापा टाकत असतात, त्यांना उन्हाळ्यामध्ये हे इलेक्ट्रोलाइट्स ह्याचा इम्बॅलन्स होतो, जे समतोलता एक राहिलेली असते, आणि इन जनरल मग त्या जनावर ते उष्माघाताला बळी पडतं. एखादं जनावर जर दगावलं असेल तर ते तुम्ही दूर अशा ठिकाणी त्याला गाडलं पाहिजे.
3: बरोबर.
2: कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जनावरांमध्ये चांगलं खाद्य न मिळाल्याने कमतरता निर्माण होते क्षारांची, आणि ही काही जनावरं जाऊन मेलेल्या जनांची हाडं खातात.
3: अच्छा.
2: आणि त्याच्यामधून त्यांना अनेक रोग होतात. याशिवाय उन्हाळ्यामध्ये जनावरांचा ओव्हरऑल त्याचं जी रोग प्रतिकारक क्षमता कमी झालेली असते, ते कोणत्याही रोगाला सहज बळी पडतं. त्याच्यामुळे असं एखादं मयत झालेलं जनावर असेल, मृत जनावर, ते खोल खड्ड्यात शास्त्रोक्त पद्धतीने
3: योग्य प्रकारे विल्हेवाट लावायला हवी,
2: गरजेचं आहे.
3: बरोबर.
2: जनावरांना पायलाग आणि फऱ्या या दोन लगत लसीकरण उन्हाळ्यामध्ये करणं गरजेचं आहे.
3: अच्छा.
2: लसीकरण करताना सुद्धा तुम्ही त्यांना जेव्हा थंड वेळ आहे, म्हणजे एक तर पहाटे किंवा संध्याकाळी 5-6 नंतर, अशा वेळी त्यांना लसीकरण करून घ्यायला पाहिजे. पायलाग हा रोग असा आहे की उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फोफावतो, त्याचं संक्रमण फार जलद गतीने होतं. ज्या जनावराला पायलाग होऊन गेलाय, आयुष्यभर त्याला वातावरणातला जो तापमान वाढीचा जो भे आहे तो त्याला सहन होत नाही. ते जनावर उन्हाळा झाला की धाप टाकायला सुरुवात करतं. ते उन्हाळ्यात काम थोडं जरी त्यांनी ओढकाम केलं, शेतीचं काम केलं, तरी ते धापा टाकायला सुरुवात होतो. ते लवकर थकतं. उन्हाळ्यामध्ये आपण जे लसीकरण करतो, साधारण आपण मार्च मध्ये पायलागाचं लसीकरण करतो आणि 6 महिन्यांनी त्याच्यानंतर 6 महिन्यांनी करतो. ते लसीकरण करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जी चार कापली जाते, ही सुखी चार किंवा जनावर जे चरतात ते जमिनीच्या फार जवळ चरत असतात.
3: अच्छा.
2: त्याच्यामुळे ना माती त्यांच्या पोटात जाते. मातीमध्ये अनेक प्रकारचे जंतू असतात. त्याच्यामध्ये क्लॉसिडियम शोआय नावाचा एक जंतू आहे, जीवाणू, ज्याच्यामुळे त्याला आपण फऱ्या असा रोग म्हणतो जनावराला होणारा. तर आपण फऱ्या रोगाचे एक लसीकरण आपल्या दुभत्या जनावरांना उन्हाळ्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे. या प्रकारे आपण दुभत्या गायी आणि म्हशींची आपण उन्हाळ्यामध्ये त्यांच्या उष्माघाताचा पासून बचाव करण्यासाठी
3: हे सगळी काळजी घ्यायला हवी.
2: विशेषतः मी शेतकरी बंधूंना सांगेन की म्हशी जर आहेत तुमच्याकडे, तर मशीनवर एक तर तुम्ही स्प्रिंकलर लावा. उन्हाचा जो मेन
3: तडाखा
2: आहे सकाळी 11-12 वाजून संध्याकाळी 4 पर्यंत, यामध्ये ते फॉगर्स 2-3 तास सोडा. तुम्हाला जर जमत असेल तर मशीनसाठी एक बसायला, डुंबायला, त्यांना पोहायला एखादा हौद किंवा तलाव निर्माण करा. कारण बऱ्याचशा आपल्या मशीनना व्हॅल्यूइंग करायला, एखाद्या डबक्यात जाऊन बसायला त्यांना आवडतं. त्यांचं शरीराचं तापमान
3: संतुलित
2: राहण्यासाठी त्यांना
3: गरजेचं
2: आहे, त्यांची नैसर्गिकता आहे.
3: बरोबर. सोय करायला हवी नक्कीच. सर, आता गाई म्हशींचं आपण हे बोललो, पण उष्ण लहरी आणि उष्माघातापासून मेंढ्यांचा सुद्धा आपल्याला बचाव करणं तेवढंच गरजेचं असतं. तर त्यासाठी काय आपण उपाय करू शकतो, म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या दोन्ही?
2: शेळ्या आणि मेंढ्या ह्या दोघांचा ओव्हरऑल जरी आपण विचार केला तर एक आपण बघितलं तर मेंढ्या या शक्यतो खुल्या रानोरान चरवून त्यांना पालन केलं जातं. मेंढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर पण आढळतं की मेंढपाळ असतात ते एका गावातून दुसऱ्या गावात घेऊन जातात, कारण साऱ्याची कमतरता असते. मेंढ्यांचं जर आपण व्यवस्थापन बघितलं तर मेंढ्यांची एक तर तुम्ही ऊन असताना 11 ते 4 वाजेपर्यंत त्यांची तुम्ही त्यांना स्थलांतर करू नका.
3: बरोबर.
2: त्यांना एखाद्या सावलीमध्ये बसू दे, झाड्यामध्ये. तुम्ही स्थलांतरित होत आहे, झाडाची सावली पण कधी कधी मिळू शकणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही ग्रीन शेड नेट वापरून एक सावली तयार करा.
3: बरं.
2: आणि त्या सावलीत त्यांना बसवा. मेंढ्यांची एक आपण एक बघितली नैसर्गिकता, तर मेंढ्या खूप कळप कळप करून जवळजवळ बसतात. जेव्हा उन्हाळा आहे तर मेंढ्यांची लहान लहान कळप करायची की त्या चिटकून चिटकून नको, त्यांना सुटसुटीत बसायला पाहिजेत. त्यांना जे पाणी द्याल ते स्वच्छ द्या, थोडं थंड द्या आणि पुरेसं पाणी द्या. दिवसातून 4-5 वेळा पाणी तरी ना द्या त्या मेंढ्यांना. शक्य होत असेल तर जिथे हिरवा पाला आहे, झुडपं आहेत, अशा ठिकाणी तुम्ही त्यांना त्या मेंढ्यांना बसवा. उन्हामध्ये अजिबात त्यांना चरायला बाहेर हे करू नका. पूर्ण विश्रांती देणं गरजेचं आहे. मेंढ्यांची जी लोकर आहे उन्हापासून बचाव करते. पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेंढ्यांची जर लोकर कापली तर त्याला खूप त्रास होतो, त्या मेंढीला ऊन आहे ना,
3: त्वचेला त्रास होतो,
2: तिच्या अंगावर फोड येतात, उष्माघाताला ती बळी पडते मेंढी. त्याच्यामुळे तुम्हाला जर लोकर कापायची असेल तर उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वी कापा, म्हणजे उन्हाळा सुरू होईपर्यंत तिची थोडीफार लोकर वाढलेली असेल. जिथे मेंढ्यांचं बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त असेल तर ते मगाशी जसं मी सांगितलं गाई म्हशींच्या वाड्यामध्ये कसं असावं,
3: त्याच प्रकारे
2: एक्झॉस्ट फॅन, कूलर लावणे किंवा भिंतीवर स्प्रिंकलरनी पाणी सोडणं, या प्रकारे आपण त्याचं वातावरण करणं, स्वच्छ पाण्याचा हौद ठेवणं, सावली निर्माण करणं, आजूबाजूला झाडं लावणं किंवा जिथे गोठा आहे बकऱ्यांचा, तर बकऱ्यांच्या गोठ्याच्या आजूबाजूचा आपण भाजीपाला केला तर आपल्याला भाजीपाल्यातून तो फायदा होतोच, पण भाजीवाल्याला आपण पाणी

0: येतो, हिरवंगार असतं, त्यामुळे इन जनरल बकऱ्यांचा जो गोठा आहे तिथे पण हवा थंड राहते. बकऱ्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत नाहीत, पण बकऱ्या विक्रीला जातात मोठ्या प्रमाणात. अशा वेळी गाडीमधून पण नेताना ती गाडीचा जो प्रवास आहे हा रात्रीचा असावा, जेव्हा थंड आता असेल संध्याकाळी 8 वाजल्यानंतर नंतर भर उन्हात तडाखा असताना त्यांना जिथे वाहतूक तुम्ही करून घेऊन जातायत तेव्हा गाडीमधून त्यांचा प्रवास त्यांचा टाळावा.
1: बरोबर.
0: ज्या काही लसी आहेत बकऱ्यांच्या, आंत्रविषार हा रोग असा आहे की तो पण अन्नामधून होतो. तो रोग एक पीपीआर म्हणून रोग आहे, पेस्टिस डिस्पेटिस रुमिनन्स. तो रोग त्याचे हा दोन लसीकरण त्यांनी साधारण पावसाळापूर्व म्हणजे उन्हाळ्यामध्ये करून घेणं गरजेचं आहे, आणि बकऱ्यांना मान्सूनपूर्व म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण एक जंताचं औषधं देत असतो डॉक्टरांच्या सल्ल्यानी, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानी तुम्ही जंतनाशक बकऱ्यांना देणं गरजेचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्यांना हिरवा चारा देणं गरजेचं आहे. त्यांना जे खुराक देता त्या खुराकामध्ये पुरेशी अशी खनिज मिश्रण असणं आवश्यक आहे, जसं त्यांना सोडियम मिळालं पाहिजे, क्लोराईड मिळालं पाहिजे, इलेक्ट्रोलाइट्स मिळाले पाहिजेत, स्वच्छ आणि पुरेसं पाणी त्यांना दिलं पाहिजे. याप्रमाणे आपण शेळ्या आणि मेंढ्यांची काळजी घ्यायला पाहिजे.
1: नक्कीच. सर आता ह्या ज्या उष्ण लहरी आहेत तर नक्कीच आपल्याकडे जे कुक्कुट पक्षी असतात तर त्यांचा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात बचाव करणं गरजेचं आहे. त्यांना सुद्धा या उष्माचा खूप त्रास होत असतो, त्यासाठी काय मग आपण करू शकतो?
0: कुक्कुट पक्षी मध्ये सुद्धा दोन प्रकारचे, समजा एक जंगली पक्षी आहेत, घुबड असतील, कावळे असतील, चिमणे असतील, पाळीव मध्ये कोंबड्या आहेत, टर्की आहेत. जे जंगली पक्षी आहेत ते जिथे खूप उष्ण आहे तिथून ते थंड हवेत जातात, किंवा जिथे थंड हवा आहे तिथून ते उष्ण हवेमध्ये येतात, स्थलांतर करतात आणि ते स्वतःचा बचाव करतात. पण जे पाळीव पक्षी आहेत ते तर उडून जाऊन स्वतःचं स्थलांतर करू शकत नाहीत.
1: म्हणजे
0: ओव्हरऑल नैतिक जबाबदारी आपलीच येते पशुपालकाची, की त्यांना चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती करणे, त्यांची जी कुक्कुट शेड आहे ती कशी थंड राहील.
1: बरोबर.
0: कोंबड्यांसाठी जर सांगायचं झालं तर साधारण 30 ते 32 अंश सेंटीग्रेड इतकं तापमान असणं आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा जास्त तापमान झालं तर कोंबड्यांच्या इन जनरल सर्वच त्यांच्या चयापचय, उत्पादन, अंड्यांचं उत्पादन, आरोग्य याच्यावर परिणाम होऊ शकतो, वेगळ्या रोगाला ते बळी पडू शकतात.
1: बरोबर.
0: तर कुक्कुट पक्ष्यांमध्ये जे विदेशी पक्षी आहेत, जे साधारण आपले ज्या ब्रॉयलर कोंबड्या आहेत हे विदेशी आहेत, ज्या साधारण आपण एक 40-45 दिवसात 3 किलो खाऊन 1.5 किलो वाढतात, चांगलं प्रोडक्शन त्यांच्यापासून आपलं उत्पादन मिळतं. अंड्यावरच्या कोंबड्या आहेत विदेशी, व्हाईट ले हॉर्न सारख्या, या कोंबड्यांना शक्य झालं तर तुम्ही वातानुकूलित यंत्र लावून त्यांची पोल्ट्री थंड ठेवा.
1: बरं.
0: ज्या आपल्या देशी जातीच्या कोंबड्या आहेत, सुधारित जातीच्या कोंबड्या आहेत, म्हणजे आपण जशा गिरीराज असतील, वनराज असेल, बॅक ऑस्ट्रोलॉप आहे, कडकनाथ आहे, या जाती आहेत, किंवा सोनाली ही जात आहे, या जाती आपल्या वातावरणाशी थोडं मिळतं जुळतं घेऊनतात, गर्मीशी थोडासा चांगल्या प्रकारे प्रतिकार करतात. तरी पण त्यांच्या जे शेड आहे त्याचं तापमान 32 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यांची जी शेड आहे त्या शेडवर, जसं मी सांगितलं, शेडला आणि भिंतींना सफेद रंगाचा चुना मारा की जेणेकरून सूर्याची किरण परावर्तित होती. त्यांच्या शेडवर तुम्ही पेंडा किंवा धावळ्या, गवत पसरा, त्याच्यावर तुम्ही स्प्रिंकलर्स लावा. दिवसातून 2-3 दिवस त्यांचं छत गार करू शकतो. त्यांच्या ज्या भिंती आहेत त्या भिंती किंवा शेड नेट त्यांना लावले त्याच्यावर तुम्ही स्प्रिंकलर्स सोडा. त्या भिंतींना लावलेल्या जे बारदान आहेत गोंडपाठ, की भिंती गार होती. आज तर आपण त्यांना फॉवर्स लावू शकत नाही, आज तुम्ही पंखे आणि कूलर लावू शकता आणि ते स्वस्त पण आहे पंखे आणि कूलर, तर ते लावा. छताला जे एक्झॉस्ट होण्यासाठी वर एक प्रकारचे एक्झॉस्ट फॅन येतात ते तुम्ही छताला लावले तर जी गरम हवा आहे ती छतातून बाहेर पडते. वायुविजन हे चांगलं राहिलं पाहिजे, थेट ऊन त्यांच्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये येऊ नये याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. महत्वाचं म्हणजे पोल्ट्रीला तुम्ही जे खाद्य घालाल त्यांना, तर जेव्हा ऊन आहे ना सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत त्यांना खायला घालू नका.
1: अच्छा. बर.
0: ते खाल्लं ना तर इथं खाताना ते इकडून तिकडे चालतात, त्याच्यामुळे त्यांच्यात आणखी ऊर्जा तयार होते. त्यांना शांत राहिलं पाहिजे, त्यांची हालचाल मंद राहिली पाहिजे. सकाळी 11-12 नंतर 4 वाजेपर्यंत खायला घालायचं नाही, 4 नंतर खायला घालायचं. खायला घालताना ना लाईट मंद ठेवायचा, माईट मंद असल्यानंतर त्यांची हालचाल मंद होते, नाहीतर त्या गडबड गोंधळ घालतात, पॅनिक होतात आणि लवकर त्यांच्यामध्ये उष्माघात होतो. तुम्ही जी पाण्याची भांडी ठेवाल उन्हाळ्यामध्ये त्यांची संख्या डबल करा.
1: बरोबर.
0: म्हणजे तुम्ही 50 कोंबड्यांमागे एक जर पाण्याचं भांडं ठेवत असाल तर तुम्ही 50 कोंबड्यांच्या साठी 2 पाण्याची भांडी वाढवा. तुम्ही जर 1,000 स्क्वेअर फीट मध्ये 1,000 जर ब्रॉयलर कोंबड्या ठेवत असाल तर उन्हाळ्यामध्ये 800 ठेवा किंवा 700 ठेवा, म्हणजे 200 किंवा 300 कोंबड्या कमी ठेवा,
1: बरोबर,
0: जेणेकरून त्यांची गर्दी कमी राहील, ते सुटसुटी जातील. हे खूप महत्वाचं आहे. ज्या बोरवेल मधून पाणी येते, ज्या विहिरीमधलं पाणी येते, हे आटाला लागलेले, ते पाणी स्टॅग्नेटेड आहे, एकाच ठिकाणी

0: त्यात एक प्रकारची हगवण लागते आणि त्याला आपण म्हणजे जुलाब लागतात किंवा साल्मोनेला नावाचा एक रोग आहे हा त्यांच्यामध्ये आपल्याला आढळतो. त्याच्यामुळे आपल्याला या प्रकारे त्यांचं काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर सर. आणि या पाण्यामध्ये आपण असं म्हणजे काही गुळ वगैरे असं मिसळू शकतो का, म्हणजे आपण जसं सरबत पितो तर त्याप्रमाणे त्यांना पण आपण असं देऊ शकतो का?
0: हो नक्कीच. आपण पाण्यामध्ये जे आता जे सरबत आहे हे ऑफकोर्स आपण मोस्टली लिंबाचं असतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी महत्वाचं आहे, म्हणजे व्हिटॅमिन क, आणि व्हिटॅमिन सी हे स्ट्रेस तणाव कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण सुद्धा माणूस बाहेरून आला तर त्याला पहिले आता गुळ आणि देतो. तर इलेक्ट्रोलाईट पावडर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, इलेक्ट्राल, एनर्झाल, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम असे क्षार आहेत. वेगळ्या बाजारात पावडर उपलब्ध आहेत. स्ट्रेक्सिया पावडर आहे जे स्ट्रेस कमी करणारी, ही पावडर आपण योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून त्यांना दिली तर त्यांचा स्ट्रेस आपण कमी करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे नक्कीच त्यांना पण हा उन्हाळा सुसह्य जाऊ शकतो. सर आता हे आपल्याकडे जे म्हणजे गाई म्हशी कुक्कुट पक्षी शेळ्या मेंढ्या हे आहेतच म्हणजे, पण या व्यतिरिक्त सुद्धा घोडे आहेत, डुकरं आहेत किंवा कुत्रे मांजरं आहेत, तर यांचा सुद्धा आपल्याला बचाव करणं, ते पण पाळीव प्राण्यांमध्येच येतात, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल?
0: तर आपण जेव्हा आपले पाळीव प्राणी गाडीमध्ये येतोय तर त्यांना असं बंद गाडीमध्ये काच बंद करून ठेवू नका.
1: बरोबर आहे,
0: कारण आत ते कोंडून आणि आत येऊन गरम तयार होते हवा की त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. आपली जी रस्त्यावरची कुत्री आहेत किंवा रस्त्यावरची मांजर आहेत जी भटकी आहेत, तर आपण मानवतापूर्व आपल्या इथे एक स्वच्छ पाण्याचं भांडं त्यांना ठेवलं पाहिजे. त्यांना आसरा असेल एखाद्या, ते येऊन सावलीत बसलेत, ओलाव्यात बसले असतील जनावर, तिथे त्यांची सुरक्षितता आपण ठेवली पाहिजे, त्यांना हकलून देऊ नये, ते उन्हा जाऊन कुठे बसतील, त्याच्यासाठी आपण मानवतापूर्व राहिलं पाहिजे. आपल्याकडे जर घोडे असतील किंवा तर घोड्याला सुद्धा खूप घाम येतो, तर जेव्हा उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये घोड्याला रेपीट घळवू नका. त्याला जर उन्हाळ्यामध्ये आपण खूप काम दिलं, ओढकाम दिलं किंवा पळवलं ऍथलेटिक पर्पज, तर त्याला
1: त्रास होऊ शकतो.
0: उष्माघात होण्याचे खूपच चान्सेस असतात. जो घोडा आहे त्याच्या जो आत भाग आहे त्याच्या बगलेमध्ये पोटावर सातत्याने आपण एक पाणी शिंपडलं पाहिजे किंवा फवारलं पाहिजे, किंवा आपली तोटी लावायची एखाद्या हाय स्पीड नळाला आणि त्याच्या अंगावर पाणी मारलं तर उन्हापासून त्याचा आपण बचाव करू शकतो.
1: बरोबर.
0: त्यानंतर आपण जर वराह पालन करत असेल, डुक्कर पालन करत असेल, तर डुकराची कातडी सुद्धा म्हणजे व्हाइटी ऑक्साईड वगैरे जे परदेशी डुकरं आहेत ते विदेशी रक्ताची, त्यांना पण उन्हाचा त्रास होतो, तर त्याचं जे पिगरी एक फार्म आहे तर तिथे पण एक लहानसा हाऊस तयार केला पाहिजे एकेका डुकराला की तो तिथे त्या ओलाव्यात बसेल जेव्हा त्याला तिथे त्या ज्यामुळे तो त्याच्या शरीराचं तापमान
1: नियंत्रित
0: करता येईल. त्याला व्यालेली जी मादी आहे, मोठा डुक्कर आहे, पैदासीचा डुक्कर आहे, त्यांना आपण एक हाऊद केला पाहिजे. हाऊद नाही करू शकलो तर त्यांना आपण जेव्हा उन्हाचा तडाखा खूप मोठा आहे आता त्यावेळी त्यांच्या अंगावर गार पाणी शिंपडलं पाहिजे. याप्रमाणे आपण काळजी घेणं
1: उपाययोजना करू शकतो. म्हणजे सर एकंदरीतच उष्माघाताचा त्रास खरं तर आपल्यापासून सगळ्यांनाच होत असतो, तर या सगळ्या तुम्ही ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत तर खरंच म्हणजे काही छोट्या छोट्या असतात त्या, पण त्या काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे की निदान आपल्याकडे असणारे जे पशुपक्षी आहेत तर नक्कीच त्यांचा चांगल्या प्रकारे बचाव होईल, त्यांचं आरोग्य सुद्धा चांगल्या प्रकारे ठेवता येईल. सर आज तुम्ही इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिली. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजय थिरवे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ता आपण ऐकली.

आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचं माझा वार माझं शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं, त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपये प्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला

विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन, सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन, विकास, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व, पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज सायप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं.

0: तपचर्या करहिला
1: तपचर्या ना त्यास नारी दुर्वासाचे इंद्रिय वृका
0: सगळी खवळून उठली आमची विचार पूर्ण करत नाही वृका
1: तुझ्या जवळ राहून आमचा काही फायदा होयाचा दिसत नाही म्हणून
0: इंद्रिय निघून जातो म्हणताना दुर्वास ऋषीने काय करहिला
1: विचार पडला म्हणाला इंद्रियाने जर सुवर चिट्टी दिली आपल्याला
0: तर आपल्याला तपचर्या करता येणार नाही लोध होऊन पडेल म्हणून दात्या काय करणे करहिला
1: मला काही तुम्ही सोडू नका मी तुमची इच्छा पूर्ण करतो म्हणून सांगून सिना
0: दुर्वास ऋषी निघून स्वर्ग ताळाला इंद्रदेवाच्या सभेला जाय हला
1: आणि त्या इंद्रदेवाला निवेदन करायला
0: एवढ्यात इंद्रदेवाने काय करणे करायला दात्या
1: दुर्वासाच्या सांगण्याप्रमाणे सर्व इंद्रियाची इच्छा तृप्त करून देतो म्हणून सांगितलं
0: तपच

0: रंभा केले हवरिका
1: आणि काम इच्छा द्रप्त करण्याकरता कोणती रंभा पाहिजे म्हणून इंद्रानं प्रश्न केला. दुर्वास म्हणला,
0: दुर्वास ऋषीने सांगितले रंभा माझ्या शेवला पाठवून द्या म्हणता ना.
1: जसं उर्वशीचं नाव घेतलं त्या टायमाला बरं का
0: उर्वशी रंभाला वाईट वाटू लागली. या जंगल झाडी सारखी या जट म्हाताऱ्यानं बरं का
1: आपल्या असणाऱ्या त्या घटनेशीनं बोलत होती. या असल्या या ऋषीनं माझी इच्छा करावी
0: एवढं म्हणताना दुर्वास ऋषीनं अंतरात जाणवलं
1: आणि ज्या उर्वशी रंभानं आपली थट्टा केली म्हणून

0: कसा बर का
1: मान्य खंडाला जंगल झाडीला जाऊन दिवसाची घोडी रात्रीची शिरी हुनपडची हिरवरका
0: वाईट वाटलं उर्वच्या रंबलाच्या या चापातून मुक्त व्हायचं कस
1: म्हणून लागले ते पाय धरून येण वाहिला
0: आणि विनवणी करीत असताना बर का
1: दुर्वा दृष्टीने काय उपशाप द्यायला बर का
0: यादवाने पांडव बर का
1: साडेतीन शास्त्राचं युद्ध होईल त्या वेळेला तू शापातनं मुक्त होतील बर का
0: आणि उपशाप देण्याला
1: एवढं म्हणताना त्या वेळेला
0: स्वर्ग ताळ सोडून सिना

0: जंगल दाडीला घोडी होंचिना दिवस काढू लागली बर का.
1: एवढ्यात राजा डांगीवाना सैन्य संगतीला घेऊन बर का.
0: शिकारीच्या नेमताना त्या अरण्यात जाऊन तिना घोडी पाहिली तर राजाना बर का.
1: घोडी मनात ह्यानाला आली आपल्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे म्हणून बर का.
0: या राजाने घोडीचा पाठलाग चालू केला
1: आणि त्या घोडीच्या मागे फिरायला लागला. दिवस गेला मावळायला घोडीच्या जागी आला
0: आणि दिवस असताना गेल्या बरोबर त्या घोडीच्या ठिकाणीला सुंदर स्त्री निर्माण झाली
1: आणि घट पाय धरले. राजाच माझा अंगीकार करा हा बर का.
0: म्हणून ती मानव रूपी स्त्री निर्माण वंचिना राजाला बोलू लागली बर का.
1: सविस्तर माहिती सांगताना राजाने त्या जंगल झाडीला पशु पक्ष्याला साक्ष्याला घेऊन बर का.
0: गांधर्व पद्धतीनं विवाह केला त्या ठिकाणीला.
1: लग्न बाबा लागला, लग्न बाबा लागला.

0: वाशिंग घेऊन आपल्या वाड्याला आला लागला होता दुष्काळाला.
1: सेपरेट रूम बांधून सिनातीच्या करता पाच अश्वशाळा तयार केली.
0: तेवढ्यात काय नवरपरी घडाहिला.
1: हे बातमी कळली कुणाला? नारद मुनीला कळ लावण्याकरता. नारद मुनी नवर का?
0: जाऊन श्री कृष्णाला सांगलं तुमच्या राजाला शोभण्यासारखी घोडी आहे बर का?
1: आणि ती घोडी तुम्हाला शोभून दिसेल बर का?
0: एवढं म्हणताना श्री कृष्णानं आपलं जासूस पाठवून द्याहिला.
1: आणि त्या डांगेवर राजाला पाठवून तिना घोडीची इच्छा केलेली असायला बर का?
0: घोडी दे नाही तरी युद्धाला तयार हो म्हणताना.
1: आणि काही प्रकार होयाला?
0: डांगीवराजाला कोडं पडलं, स्वतःच्या हातानं डोरलं बांधलेली घोडी कशी द्यायची म्हणून बर का?
1: विचार पडला डांगीवराजाला.
0: युवदाची तयारी, युवदाची तयारी.

0: राजा सगळ्या देशात नाही फिरला, परंतु त्याला कोण सहाय्य होईना बरे का?
1: श्री कृष्णाच्या विरुद्ध लढाई करण्याकरता कोण इना त्याच्या सहाय्याला बरे का?
0: आपल्या हाताने डोरले बांधलेले बायको आपली कशी द्यायची, म्हणून आपण आता जळून भस्म झालं पाहिजे म्हणून बरे का?
1: गंगेच्या काठाला जाऊन चिना चित्ता रतली फेर मारू लागला चित्तेमध्ये उडी टाकण्यासाठी।
0: एवढ्या श्री कृष्णाची बहीण सुमित्रा धुन धुन्या करता वडेला येईला,
1: आणि तिनं पाहिलं त्या डांगीव राजाला बरे का?
0: एवढ्यात बघून बरे का
1: काय केलेला असायला
0: डांगीवाचं वचन दिलं डांगीवाला,
1: आणि अशा टायमाला बरे का?

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. साईअप्पा साहेब यांनी गायलेली ही लोकगीत आत्ता आपण ऐकली. आता कार्यक्रम भावधारा, सुधा तरडेलकर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

0: होगा। श्रृंखला का पहला मैच भारत ने 38 रन से जीता, वहीं दूसरा मैच इंग्लैंड ने 26 रन से जीतकर श्रृंखला को 1-1 से बराबर कर दिया था। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: This is Akashwani, the news read by Anuja Kumar. The government has constituted a one-member committee to probe into matters relating to procurement of services for on-screen marking.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। नादब्रह्म कार्यक्रमात आज रतन मोहन शर्मा यांचं गायन, त्यांनी गायलेला राग गोरखकल्याण। विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे। त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी, हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती। ऐकूया रतन मोहन शर्मा यांनी गायलेला राग गोरखकल्याण।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण रतनमोहन शर्मा यांचं गायन ऐकलं, राग होता गोरख कल्याण. विलंबित गत एक ताल तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:33 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत नवनाट्य 14वे रत्न.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य ऐकवित आहो 14वे रत्न. लेखक बंधू माधव. सादर करते तनुजा कानडे. नभोनाट्य 14वे रत्न.

0: नमस्कार करतो काका।
1: पुत्र आयुष्यमान भव, उठ।
0: काका मी आपला पुतण्या रामजी, तुमच्या थोरल्या भावाचा मुलगा। मी ओळखलत मला? आपण संन्यास घेण्यासाठी घर सोडलं तेव्हा मी लहान होतो, त्यावेळी मला तुम्ही खांद्यावर घेऊन फिरत होता, माझे लाड करत होता तुम्ही, आठवत आहे काका?
1: रामजी तू, अरे तू इथं आणि सुभेदाराच्या विषयात?
0: होय काका, आपल्या घराण्याचा लष्करी पेशाच आहे, आपल्या पुण्याईनं मी इथल्या लष्करी छावणीत सुभेदार मेजर आहे काका।
1: रामजी
0: काका, आपण आज मला भेटलात, माझे वडीलच मला भेटले। सुभेदाराच्या युनिफॉर्म मध्ये मला पाहून वडिलांनाही असाच आनंद झाला असता काका। मला आज खूप आनंद झालाय काका, माझं हरवलं ते परत सापडल्याचा आनंद झालाय मला काका। ये भीमा, नमस्कार कर काकांना। काका ही तुमची सून, तिच्या कडेवर आहे तो तुमचा नातू आनंद। अगं काकांच्या पाया पड, आनंदाला आजोबांच्या पायावर घाल, त्यांचा आशीर्वाद घे।
2: नमस्कार करते मामंजी।
1: अगं अशा अवघडलेल्या अवस्थेत वाकू नकोस, अष्टपुत्रा सौभाग येवती भव।
0: आणि काका हा तुमचा पुतण्या आनंद।
1: आयुष्यमान भव।
0: काका आता आपल्या पुतण्याच्या घरी आपली पवित्र पायधूळ झाडून आम्हाला पावन करावं, आपल्या सुनेच्या हातचे दोन घास खाऊन आम्हाला संतुष्ट करा।
1: पुत्र ते आता शक्य नाही, आम्ही सर्वसंग परित्याग केलेला आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या मोहपाशात पुन्हा पडणं प्रशस्त नाही, शक्यही नाही। पण तुला आणि सुनेला आशीर्वाद मी देऊ शकतो, आपल्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या साऱ्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल।
3: दादा दादा, अरे तुझा मुलगा झाला, चल चल आत बघाया, चल
0: चल चल चल ना। भीमा तुझं हे 14वं अपत्य, 14वं रत्न। देवदानवांनी एकदा अमृतासाठी समुद्रात मंथन केलं, त्यात अमृताबरोबर 14वं रत्न आसूड मंथनातून आला। मला वाटत देवानच अस्पृश्यतेच्या महाभयंकर राक्षसाचं समूळ निर्धारण करण्यासाठी हे 14वं रत्न आपल्या पोटी घातलेलं दिसतंय। हे 14वं रत्न भीम पराक्रमी होणार। भीमा आपण याचं नाव भीम असंच ठेवूया, भीमाबाईचा भीम। बघ मग तुझ्या सरकार झाडझूड आहे, तुझे टपोरे पाणीदार डोळे, तुझा तो रंग, तुझेच कुरळे कुरळे केस आणि तुझंच ते ठुसकं नाक घेऊनच हा लबाड तुझ्या पोटी जन्माला आला। आपल्या संन्याशी काकांच्या आशीर्वादाचा हा दिव्य प्रसाद।
2: खरंच हो, संन्याशी मामंजीचा प्रसाद म्हणायचा।
0: देवा आता 2.5-3 वर्षात मी रिटायर होणार, त्यानंतर आपण आपल्या गावी जाऊन राहू बरं।

0: तुझा भीमा आता एकटाच शाळेत जाऊ लागलाय, एवढ्यात क म काढतोय, आश्चर्यच नाही का?
1: अहो आश्चर्य काय त्यात, तो काय कोणी मामुली मुलगा आहे बे, एक अवतारी पुरुष आहे तो. हा त्याचं सारं जगावेगळंच असणार, आता त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? अहो बजरंग बली मारुतीनं म्हणे जन्मतात आकाशातील सूर्यावर झडप घातली होती, आणि आपला तो बाल श्रीकृष्ण अहो एवढा मोठा गोवर्धन पर्वत निस्त्या करंगळीवर तोलून धरला होता.
0: तुला आता तुझ्या बाळात देवपणच दिसू लागलंय म्हणकी
1: का? तुम्हाला नाही दिसत तसं?
0: दिसतं का? दिसतं की, पण दिसून काय होणार आहे? त्याला देव करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न खूप सायास करावे लागतील याची कल्पना आहे का तुला?
1: हो देवाच्याच मनात त्याला अवतार करायचा आहे, मग त्याला सारं काही बिना कष्टाचंच मिळणार.
0: खरं आहे तुझं म्हणणं, पण शिक्षणाशिवाय सगळ्या कल्पना व्यर्थ आहेत भीमा.
1: तेही खरंच आहे म्हणा. हे बघा आपण आपल्या भीमाला खूप शिकवूया,
0: हो हो
1: आपला जीव पण गहाण ठेवूया, पण संन्याशी मामंजीचा बोल आपण खरा करून दाखवूया.
0: भीमा अगं माझ्या तुटपुंज्या पेन्शनीत आपलं कुटुंब चालणं मला तर काही शक्य दिसत नाही. नोकरीसाठी मुंबईला जावं म्हणत होतो, माझ्या तिथल्या मित्रांशी माझा तसा पत्रव्यवहार देखील चालू होता, पण नाही तिथलं काही जमेलचं नाही दिसत. आणि म्हणून माझ्या मित्रांनी साताऱ्यातल्या सरकारी सार्वजनिक कामाच्या एका विभागात नोकरी मिळवून दिली आहे मला. जायचं का?
1: भय जाऊया का मग सांताऱ्याला?
0: जाऊया जाऊया. भीमा अगं मला खरंच वाटत नाही इतक्या लवकर मला साताऱ्याला नोकरी मिळेल आणि मी असा आज इथं येईल. योगायोग म्हटला पाहिजे, परमेश्वर करतो ते भल्यासाठीच म्हणायचं, दुसरं काय?
1: का हो पण आपल्या पोराच्या शाळेचं काय इथं?
0: अगं साताऱ्यात लष्करी छावणी तिथं शाळा आहे, काळजी करू नकोस. उद्याच त्याला तिथल्या शाळेत घेऊन जातो.
1: खरं म्हणता?
0: हो
1: अहो मग दुधात साखरच पडली म्हणायची. अहो ही लष्कराची शाळा,
0: हो
1: तिथं आपल्या मुलांना बाहेर दूर तर बसावं लागणार नाही ना?
0: बघूया, अनुभव घेऊन बघूया, कुठं गेलं तरी पळसाला पानं तिनंच.
1: या बघा आता तुम्हाला चांगली नोकरी मिळाली, आता तुम्ही निवान झालात, आता आपल्या घरी मुलांना मन लावून शिकवायचं. आपला भीमा अहो वर्षाला दोन दोन इयत्ता करील की?
0: अवश्य जरूर घरी शिकवेन मी त्यांना. आपल्या मुलांना शिकवताना मला आनंदच होईल, मी त्यांच्यावर चांगले संस्कार करीन, त्यांना वाढवीन, त्यांना शिकवीन. या मुलांना आज आपण ही कविता म्हणूया. प्रथम मी म्हणतो आणि नंतर तुम्ही माझ्या मागून म्हणायची, बरं का?
1: बरं. हां

0: न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी.
1: न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी.
0: आता ही कविता तुम्ही तोंडपाठ केली पाहिजे बरं का. या कवितेत कवीनं सांगितलंय की या जगात विद्येमुळे मनुष्याला श्रेष्ठत्व मिळतं. या जगात असं एक कुठलंही काम नाही की ते विद्येच्या योगानं साध्य करता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की बाळानो, मन लावून अभ्यास करा आणि श्रेष्ठत्वाचा मार्ग धरा.
2: बाबा, ही कविता मी आत्ताच्या आत्ता तोंडपाठ म्हणून दाखवू का?
0: अरे एवढ्यात आणि तोंडपाठ?

0: अहो ऐकलत का?
1: ऐकतोय का मी, पण तुला काही झालेलं नाही, उगाच घाबरली असतो.
0: नाही हो, अहो अहो माझं काही खरं वाटत नाही. हा आपला सगळ्यात धाकटा भीमा आहे ना भीम्या, त्याचीच काळजी वाटते हो. आपल्या दोघांचा जीव त्याच्यात पार गुंतलाय. संन्याशी मामंजींनी भीमाविषयी केलेलं भाकीत मला पुरं करता आलं नाही. मामंजी मामंजी मला क्षमा करा. धनी धनी तुम्ही ते पुरं कराल? हा तुम्हाला शपथ आहे माझी.
1: सुटली म्हण, प्राणपणाला लावून मी संन्याशी काकांचं ते भाकीत पुरं करीन. पण तू अशी का बडबडतेस भीमा?
0: अहो अहो ते बघा, ते बघा संन्याशी मामांजी आले आहेत. अहो ते माझ्याकडे बघतायत हो. त्यांचे ते बोल,
2: त्यांचे आपल्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल.
0: हो त्यांचे बोल मला ऐकू येत आहेत. हो तुम्ही ऐकले मामांजींना पाहिलं?
3: भीमे अग भीमे जागी हो, असं काय येड्यासारखं बोलतेस? अग जागी हो.
0: बनस मी जागीच आहे भो. धनी धनी माझी शपथ आहे तुम्हाला.
1: काय म्हणतेस
0: भीमाला? तुम्ही खूप शिकवा.
1: हो
0: अग एवढं शिकवा की जगात तितकं कोणी भी शिकलेलं नको. बनस बनस भीमाला बोलवा हो.
3: अग आता शाळा सुटल त्याची, येईल तो आता एवढ्यात.
0: का बोलवायला नाही पाठवलं कुणाला?
3: अग तुझी लेख मंजुळा गेली हाय शाळेकडे, त्याला बोलवाय.
0: नाही नाही धनी धनी तुम्ही जावा, माझ्या बाळांना ताबडतोब बोलवून आणा. मी निघाले वंस माझ्या भीमाला.
3: अग भीमे भीमे अशी रडू नकोस ग. अग मी हाय नव त्यो बघ, त्यो बघ भीमा आनंदा आले बघ, आता रडू नको बघ.
4: आई
0: या रे माझ्या बाळांनो. भीमा भीमा मन लावून शिको. वंस वंस या माझ्या बछड्यांना सांभाळा. हा
4: आई आई आई आई आई.

0: आत्या हा भीम बघ ना, मला सारखा सतावतोय.
1: भीम्या, आनंदला का उगीच सतावतो रा?
2: सतावतो म्हणजे काय करतो रे मी?
0: आत्या मी याला मगासपासून सांगतोय मला गणित सोडून दे म्हणून. पण आडम मला उद्या वर्गात गुरुजी.
2: आत्या याची गणित त्यानंच सोडवली पाहिजेत की नाही? हा विद्यार्थी आहे, अभ्यास त्याचा त्यानेच केला पाहिजे. अशा सवयीने तू परीक्षेत नापास होईल.
1: आत्याही खरंच की आनंदा? भीमा आनंद तुझा थोरला भाऊ आहे नवा.
2: त्यानं गणित सोडून दे म्हटलं की मी सोडवायची. उद्या तो परीक्षेचा पेपर सोडून दे म्हणेल, त्याची गणित मी का सोडवू?
1: आपण तो म्हणाला का तसा तुला, त्याला मदत करणं हे तुझं कर्तव्यच आहे. अरे रामासाठी लक्ष्मण नाही का वनवासाला गेला? रामाचा वनवास मी का सोसू असं तो नाही ना म्हणाला? सुखदुःखात आडी अडचणीत भावानं भावाला साथ द्यायची असती, एकमेकाला सांभाळून घ्यायचं असतं. तुमचे वडील रामायण महाभारतावर एवढं प्रवचन करतात, तुम्ही त्यात काय ऐकता, त्यातून काय शिकता?
2: आत्या हा कान धरला, माझं चुकलं. आनंदला गणित समजावून देत देत ते त्याच्याकडूनच सोडवून घ्यायला पाहिजे होतं, मला क्षमा कर.
1: वा, असंच बंधू भावानं जन्मभर वागा, एकमेकाला सांभाळून घेत पुढं चला, देव तुमचं भलं करील.
3: अरे अरे कार्ट्या, अरे आमच्या पेल्याला शिवतोस वय. अरे आमचा पेला घेऊन आमच्या पिण्याचं पाणी इटाळतोय, चल हो बाजूला.
2: बाबा हो, मला फार तहान लागली हो.
3: हा मग हात पुढे कर की गुमान. अरे तुझ्या जातीची संधी असंच पाणी पितात, दिसत नाही वय तुला. ओगा आपल्या थोरा मोठ्यांच्या शाळेत जायला मिळालं म्हणक तू मोठा झाला वय. आणि हे बघ पोरा, पाहिले ना वागत जा. हा चल बस झालं पाणी, यापुढे आमच्या पेल्याला कधी शिवायचं नाही आणि आम्हाला इटाळ करायचं नाही तर तंगड मोडून ठेवेन.
2: आम्ही काय असं पाप केले म्हणून ही सारी माणसं आम्हाला दूर लोटतात, शिवू नको म्हणतात, शाळेतही आम्हाला दूर वेगळं बसवतात. का म्हणून का? शिक्षक लोक सुद्धा आमच्या पुस्तकांना वयांना हात सुद्धा लावत नाहीत, दुरूनच पाहतात. त्यांना आमच्या वया पुस्तकांना विटाळ होतो म्हणे. कसला हा विटाळ? या विटाळनं त्यांचं काय होतं? माणसासारखी माणसं आम्ही, आमच्यात असं काय कमी आहे म्हणून आम्हाला असे निराळे वागवतात? कसला हा विटाळ, कसला विटाळ? गुरुजी गुरुजी माझी गणित तपासून द्या ना.
4: आण आण बाळीकडे आण बघू. वा

0: अरे वाह छान,
1: शाबास भीमा शाबास, तू सर्व गणित अगदी बरोबर सोडवली आहेस, खरंच तू हुशार आहेस। भीमा मला तू फार आवडतोस, पण काय रे तू असा अबोल असतोस, एकटा असतोस मी पाहतोय। शाळेतले तुझे सर्व वर्गमित्र तुला त्यांच्यात मिसळून घेत नाहीत, शिवशील शिवशील म्हणून तुला दूर लोटतात, याचं दुःख तुला होत आहे खरं ना? यापुढं तू असं एकलकोंड्यासारखं वेगळं दूर बसत जाऊ नकोस, माझ्याकडे येऊन बसत जा। आजपासून तू दुपारच्या बदल्या सुट्टीत जेवायला सुद्धा माझ्याजवळ ये आणि जेवायला बस।
2: पण गुरुजी माझा तुम्हाला विटाळ होणार नाही?
1: विटाळ? अरे ही अगदी दुष्ट रूढी आहे
2: ती। पहा गुरुजी, आपल्या वर्गातली मुलं तुमच्याकडे आणि माझ्याकडे कशी टवकारून बघतायत।
1: असं बघू देत ना, बघू देत। अरे त्या दिवशी मी तुला संत एकनाथ महाराजांची कथा सांगितली होती, आठवते तुला ती?
2: हो गुरुजी।
1: हे बघ, स्पृश्यास्पृश्य जातीभेद हे देवनिर्मित नसून मानव निर्मित आहेत। मला एकनाथ महाराजांचे हे विचार पटतात। हे पहा, तू माझा विद्यार्थी आहेस, मी तुझा गुरुजी आहे। गुरु शिष्य हे आपलं नातं, तू माझं ऐकलं पाहिजेस, माझ्याजवळ बसून आता तू जेवलंच पाहिजेस। चल।
2: हो गुरुजी।
1: चल बैस, जेव माझ्या बरोबर। ही घे माझ्याजवळची तुला अर्धी भाकर। अरे थांब थांब, ही थोडी भाजी घे त्यावर। सुरू कर बघ जेवण। चल। काय रे, थोरा मोठ्यांची चरित्र वाचतोस का कधी तू?
2: नाही गुरुजी।
1: अरे वाचत जा, त्यातून तुला जास्त ज्ञान मिळेल।
2: हो गुरुजी, माझे बाबा कधी कधी मला पुस्तक आणून देतात।
1: आणतात ना, मग ती जरूर वाच। अरे त्यांचे विचार तुला जन्मभर उपयोगी पडतील।
2: नाही गुरुजी।
1: भीमराव तुझ्या डोळ्यात पाणी, मी काही लागेलच बोललो तुला?
2: नाही गुरुजी, तुमच्यासारखे प्रेमळ गुरुजी मला लाभले आहेत।
1: हे बघ भीमा, तुझं हे आंबवडेकर आडनाव उच्चारायला आणि ऐकायला सुद्धा अवघड आणि ओबडधोबड वाटत, खरं ना? हे तुझं ओबडधोबड आडनाव बदलून त्या ठिकाणी मी माझं आडनाव आंबेडकर तुला देतो। शाळेच्या हजेरीपटावर मी तुझं तसं आडनाव बदलून टाकतो।
2: माझ्या या प्रेमात आणि परमपूज्य गुरुजींची आठवण जन्मभर मला नित्य होत राहील, केवढं भाग्य माझं।
1: शाबास शाबास माझ्या शिष्या, आजपासून तू भीमराव रामजी आंबेडकर झालास।
3: भीमा, सातारची नोकरी संपली नसती तर आपल्याला मुंबईला यावं लागलं नसतं। या डबक चाळीतल्या गडबड गोंधळात तुझा अभ्यास नीट होत नाही आणि त्यात तो एल्फिस्टन हायस्कूलचा अभ्यास, तेव्हा त्याच्यावर मी नामी युक्ती काढली आहे बघ।
4: असं? हो। कोणती बाबा?
3: सांगू, रात्रीचं जेवण झालं की या वेळेला तू लगेच झोपत जा, मी जागता राहीन,
4: आणि
3: रात्रीचे दोनचे टोले पडले की मी तुला अभ्यासाची उठवत जाईन। त्यावेळी वातावरण कसं एकदम शांत असतं, सगळे झोपी गेलेले असतात। सकाळचे पाचचे टोले पडले की तू मला उठवत जा आणि तू झोपी जात जा। सकाळी 7 वाजता हायस्कूलच्या अभ्यासासाठी तुला मी परत उठवत जाईन। कशी काय, नामी आहे ना युक्ती?
4: छान छानच आहे बाबा। बाबा माझ्यासाठी तुम्ही किती कष्ट उपसता?
3: कसले कष्ट बाबा,
4: आता तुमचं वय झालं, तुमचं हे माझ्यासाठी कष्ट पाहून मला अवघडल्यासारखं वाटतं।
3: अरे वेड्या, आवडत्या माणसाच्या कल्याणासाठी कितीही कष्ट उपसले तरी ते कष्ट वाटतच नाहीत बघ। प्रत्येक वर्गात तू चांगल्या प्रकारे पास होतोयस यातच मला खूप आनंद मिळतोय भीमा। माझं म्हातारपण मी विसरतोय। अरे हो भीमा, तू आता झोप बघू, तोपर्यंत मी संत तुकारामाची गाथा वाचत बसतो। झोप तू, झोप।
4: बरं बाबा।
3: भीमा चल उठ, अरे उठ, अरे तुझी उठायची वेळ झाली बाबा, उठ उठ, चल उठ।
4: हो, हो,
3: हा आता अभ्यासाला बस।
4: हो उठलो उठलो। खरंच वातावरण किती शांत आहे,
3: होय ना?
4: आता मी खूप खूप अभ्यास करेन।
3: छान छान
4: बाबा, आता तुम्ही झोपा बघू।
3: अरे हो मी झोपतो रे, पण झोपण्यापूर्वी हा मजकूर तुला मी शुद्ध लेखनासाठी देतोय। या मजकुराला योग्य ते शीर्षक तू द्यायचं आहे, समजलास?
4: बघू बघू, द्या इकडे। तो मजकूर मी आता नीट वाचतो।
3: ठीक आहे वाच।
4: महाराष्ट्राच्या ज्ञानियाच्या राजाला कोण विसरेल, निवृत्ती ज्ञानदेव सोपान नि मुक्ताबाई।

0: केलं होतं तर.
1: आणि म्हणूनच मी हा मजकूर तुला देतोय. लिहून काढ आणि शीर्षक सुचव बरं.
0: बाबा हा मजकूर मी माझ्या हृदयावर कोरून ठेवणार आहे. बाबा तुम्ही मात्र हा मी लिहिलेला मजकूर झोपेतून उठल्यावर वाचा.
1: हो हो वाचेन तर.
0: आणि आधी तुम्ही झोपा बरं.
1: बरं
0: पहाटे 5 ला मला उठवायचंय. झोपा बघू.
1: बरं रे बाबा झोपतो.

0: बाबा बाबा उठा, पाच वाजले.
1: पाच वाजले का? काय किती छान आपली युक्ती, नाही का? तुझा अभ्यास कसा काय झाला?
0: नेहमीपेक्षा खूप छान झाला बाबा. छान नामी युक्ती काढली तर
1: बरं. ते जाऊ द्या, पण मी दिलेल्या मजकुराला शीर्षक शोधलंस का तू?
0: हो, मजकूर लिहून काढला, शीर्षक शोधलं.
1: शोधलंस?
0: मायेचा कल्लोळ.
1: अरे वा वा, किती समुचित शीर्षक, मायेचा कल्लोळ. वा, छान छान.
0: माऊलीहून मवाळ, चंद्राहून शीतल, मायेचा जणू कल्लोळ, ज्ञानियाचा राजा.
1: वा वा भीमा, तुझ्या बुद्धीची कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे.
0: बाबा, तुम्ही रात्रीच्या अभ्यासाबद्दल तर नामी युक्ती शोधून काढलीत, पण दिवसाचं काय? दिवसा इथे माझा अभ्यास होत नाही, इथे सगळी लहान मुलं खेळत असतात. म्हणून उद्यापासून मी दिवसाचा अभ्यास करण्यासाठी बागेत जाऊन बसीन. चालेल?
2: बाळ, तू कोणी विद्यार्थी दिसतोयस?
0: हो, एल्फिन्स्टन हायस्कूलचा.
2: कोणत्या वर्गात शिकतोस?
0: मॅट्रिकच्या.
2: काय रे तुझं नाव काय?
0: भीमराव रामजी आंबेडकर.
2: आंबेडकर म्हणजे मूळचे आंबवडेकर तर नव्हे?
0: हो हो, तेच. तुम्हाला कसं माहीत?
2: म्हणजे मिलिटरी पेन्शनर रामजी सुभेदारांचा तू चिरंजीव.
0: हो हो हो.
2: रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिकमध्ये
0: का? असून आहे, असून आहे त्यांना मॅट्रिकमध्ये.
2: नाही तसं नाही.
0: मग कसं? तुम्हीच नाही, मला सगळेजण असंच म्हणतात. माझे वर्ग शिक्षक मला नित्य म्हणतात. अरे किती केलंस तरी तू काय मोठा होणार नाहीस, तुला काय करायचं शिकून? अरे तुला नोकरीवर ठेवला तर साऱ्या कचेरीला विटाळ होणार. माझी संस्कृत शिकायची फार इच्छा होती. संस्कृतच्या सरांनी तर मला खडसावून सांगितलं, संस्कृती देवांची भाषा आहे, आमच्या धर्मग्रंथांची भाषा आहे. तुझ्या संस्कृत शिकण्यानं आमचे सारे देव, आमचे सारे धर्मग्रंथ विटाळतील.
2: अरे अरे, पण माझं थोडं ऐकून तर घेशील का तू? मी म्हणणार होतो की रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिकमध्ये, म्हणजे या देशात आजवर जे घडलं नाही ते तुझ्यामुळे घडू पाहते.
0: आपलं नाव विचारलं तर लहान तोंडी मोठा घास तर होणार नाही ना?
2: माझं नाव केळुसकर, मी इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. असाच खूप अभ्यास कर, खूप पदव्या मिळव, मोठा विद्वान हो. अरे तुझ्या कोट्यावधी अज्ञानी समाज बांधवांच्या उद्धारासाठी तुलाच यापुढे दंड ठोकून उभं राहावं लागेल. पण तू खूप शिक. बरं भीमराव, मग आता पुढं काय करायचं ठरवलंयस?
0: आपण सांगाल तसं पुढं शिकावं म्हणतो, बाबांचं स्वप्न साकार करावं म्हणतो, पण कसं जमणार
2: ते मी पाहून घेईन. हे बघ, इच्छा असली की मार्ग सापडतो. भीमराव, तू असं कर, आजच बडोद्यांच्या सयाजीराव महाराजांना भेट, त्यांचा मुक्काम मुंबईतच आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून भारतातील काही हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेस पाठवण्याची महाराजांची इच्छा आहे.
0: नमस्कार.
2: हो, हे बघ, हे एक सांगायचं विसरलो भीमराव, महाराजांना भेटायला जाताना तुझे BA मार्क्स, अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची आपली इच्छा आहे, त्याबद्दलचा अर्ज घेऊन जायला विसरू नकोस.
0: होय गुरुजी. नमस्कार महाराज.
3: या.
0: मी भीमराव रामजी आंबेडकर.
3: मला केळुसकर गुरुजीने तुमच्याबद्दल सारं काही सांगितलेलं आहे. आता मला हे सांगा, पुढचं शिक्षण का घेऊ इच्छित आपण?
0: उच्च शिक्षण घेतल्याशिवाय माणूस समर्थ बनू शकत नाही.
3: समर्थ बनून काही मारामारी करणार आहेस की काय?
0: मारामारी नाही महाराज, पण अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणार आहे मी. शिक्षण हीच माणसाची कवच कुंडलं असतात, आणि त्या कवच कुंडलांच्या सहाय्यानं कितीही मोठ्या प्रतिस्पर्ध्याशी तो लढू शकतो. उच्च शिक्षणाच्या सहाय्यानं मला माझ्या समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकायचा आहे.
4: आंबेडकर आंबेडकर, अरे किती अभ्यास करशील, किती जागशील? काल रात्री जाग आली आणि तुझ्या टेबलाकडे पाहिलं तरी तुझा